सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा.
माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली ग. दि. माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा अर्थात 30 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आजचं दिनविशेष जाणून घेऊयात. गुरु हरगोविंद यांची आज जयंती आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गीता रहस्य हा एक अद्भुत ग्रंथ तर आहेच, तसंच तो हिंदू धर्मविषयक तत्वज्ञानाने भारलेला एक सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे गीतेचं बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना इत्यादींनी परिपूर्ण आहे. गीता रहस्यात प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. उपसंहारासह 19 प्रकरणं पूर्वार्धामध्ये आहेत, तर उत्तरार्धात गीतेचं बहिरंग परीक्षण करण्यात आलंय. त्यात गीता आणि महाभारत, गीता आणि उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र, भागवत धर्माचा उदय आणि गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता आणि बौद्ध ग्रंथ, गीता आणि ख्रिस्ती बायबल असे 7 स्वतंत्र भाग आहेत. आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आलेला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचं मराठी भाषांतर आणि टिपा देण्यात आलेले आहेत. अगदी आजच्या भाषेतही लिहायचं तर एवढा सर्वसाक्षी ग्रंथ आजपर्यंत झालेला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला आणि तुरुंगातच लिहून पूर्ण केला. हा एवढा मोठा अलौकिक ग्रंथ लोकमान्यांनी विक्रमी वेळात लिहून पूर्ण केला. 2 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांनी ग्रंथलेखनाला प्रारंभ केला होता आणि पहिली 8 प्रकरणं त्यांनी 1 महिना 6 दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम 413 पानांचं होतं. त्यांनी 30 मार्च 1911 ह्या दिवशी संपूर्ण लेखन संपवलं आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. प्रत्येक युगाच्या जरुरीप्रमाणे समाजाचं योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून ज्या विचाराला प्राधान्य देणं आवश्यक ठरेल तो विचार गीतेच्या मुरलीतून उमटवून दाखवता येईल अशी गीतेची थोरवी आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ कर्मयोगशास्त्राचं विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ आहे. असा ग्रंथ शतकातून एकदाच होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 जून. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम. नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा. नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन. कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर. सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण. न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन. पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिताती संत महामुनी. पती आज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण. न बोलावे उणेपुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे. संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण. पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो आपला धर्मच राही. मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण. अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान. काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात. प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता. मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण. मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन. हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास. पतीस करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून. त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित. ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी. आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे. राम करता हात ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव. सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती. रामाविण न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य. जे जे काही यावे ते रामापासून आले हा ठेवावा भाव. साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा. देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगती. परी न येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती. मुखाने घ्यावे राम नाम हृदयी परमात्म्याचे प्रेम. याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार. चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत. थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही. घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम. होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे. सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत. मागणे तुम्हा एक चिपाही नामा वाचून दूर कधी न राही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: ga. Deu are de maha. Asta cai mi caru. Asta cuna la sagu.
1: महाराज काय झालं काय काय की
0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारिला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी निवडुंगाच्या काटेरी बनात चालत गेले तेव्हा त्यांची सावली झालेला चोळाप्पा त्यांच्या पाठोपाठ गेला हे सर्वांनी पाहिलं होतं। जणू गुलाबांच्या पाकळ्यांवरून अलगदपणे जावं तसं ते चालत होते। स्वामींचे चरण काट्यांना लागता क्षणी त्यांच्या गुलाब पाकळ्या होत होत्या हा अनुभव फक्त भाग्यवान चोळाप्पानेच घेतला होता। चोळाप्पा हा स्वामींचा निष्ठावंत परमभक्त होता। तो फक्त भक्तीची भाषा जाणत होता। स्वामींनी चोळाप्पाची अनेक वेळेला परीक्षा घेतली। चोळाप्पाचा भक्ती निर्धार तपासून पाहिला। चोळाप्पा प्रत्येक परीक्षेत जणू तळपत होता। आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून स्वामींच्या अस्तित्वात चोळाप्पा विलीन झाला होता। चोळाप्पा हा भक्तीचं मूर्त रूप होता। भक्तीची पौर्णिमा असलेला चोळाप्पा स्वामी समर्थांच्या सान्निध्यात उजळत होता। म्हणून तर स्वामी समर्थ चोळाप्पाच्या घरी राहत होते। स्वामींच्या अतरक्या लीला त्याच्या घरी नित्य प्रकट होत होत्या। स्वामी एका जागेवर बसलेले असत, चोळाप्पा त्यांच्या समोर हात जोडून उभा असे। स्वामी चोळाप्पाचा कारण नसताना खूप धिक्कार करत, त्याला वाटेल तसं बोलत। चोळाप्पा चेहऱ्यावर उत्कट भक्तिभाव व्यक्त करीत शांतपणे उभा राही। स्वामी पेटलेल्या इंधनात पाणी ओतत, इंधन विझून जाई। मग म्हणत, आमचं जेवण कुठे आहे? आश्चर्य म्हणजे चोळाप्पा स्वयंपाकघरात जाऊन पाही तेव्हा इंधन विझलेलं, परंतु चुलीवरचं अन्न वाफाळलेलं दिसे। ह्याची सवय चोळाप्पाला झालेली होती। स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम होतं। स्वामी चोळाप्पाचं मन भगवंताप्रती घट्ट आणि दृढ करीत होते। अक्कलकोटमध्ये श्री दत्तावतारी स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि चोळाप्पाच्या रूपाने भक्तीची गंगा वाहत होती। एक खरं की चोळाप्पाच्या गुरुभक्तीला सीमा नव्हती। अक्कलकोटात स्वामींभोवती जमा झालेले लोक हे सारं पाहत होते। त्यांच्या हे लक्षात आलं होतं की स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम आहे आणि चोळाप्पाची स्वामी भक्ती अपूर्व आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंत हा भावाचा भुकेला आहे। त्याला फक्त निष्ठा आणि प्रेम हवं असतं। तुम्ही प्रेमाने भगवंताशी संवाद साधला तर तो तुमच्याशी बोलतो, तुमच्या सर्व संवेदनांना त्याच्या शाश्वत ओंजळीत घेतो। आपलं मन सात्विक झाल्याशिवाय भगवंताजवळ जाता येत नाही। अहंकार आणि उपाधी गळून पडल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही। म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मन शुद्ध आणि पवित्र करा। ते फक्त अखंड नामस्मरणाने होतं एवढं तुमच्या लक्षात असू द्या। म्हणजे झालं, अखंड नाम आपल्याला भगवंताच्या समीप नेतं हे सत्य कधीही विसरू नका।

समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य या श्लोकामध्ये सांगतात, नमे द्वेष रागो नमे ला लोभ मोह। द्वेष आणि राग, द्वेष म्हणजे आसक्ती, राग म्हणजे आसक्ती प्रीती, कारण प्रेम आहे तिथं त्या विषयाबद्दल आसक्ती असते। ज्या वस्तूचं आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असतं त्या ती वस्तू मिळावं म्हणून त्याच्यामध्ये मन आसक्त राहत। हे अंतकरणाचे तरंग आहेत सगळे, राग द्वेष लोभ मोह। आता हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे काय आहेत? हे षडविकार आहेत। आणि ह्या तरंग आहेत, उर्म्या आहेत, जसं समुद्रावर लाटा असतात तसं अंतकरणावर ह्या लाटा आहेत। आणि त्या लाटाचं वर्णन विस्तारपूर्वक आचार्य सांगतात आपल्याला की द्वेष म्हणजे तिटकारा आहे, तिरस्कार आहे, की ही व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येऊच नाही किंवा ह्याचं आपण मुख पाहूच नाही, असं जे काही अंतकरणामध्ये भाव उमटतात त्याला काय म्हणायचं? द्वेष म्हणायचं। राग म्हणजे प्रीती प्रेम, एखादा विषय आपल्याला जास्त आवडत असतो, मोगऱ्याचा सुगंध, हवेची झुळूक यावी आपल्याला तो आवडतो। आणि ही गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी फक्त मानव देहातच याचा विचार करता येतो, विवेक करता येतो। म्हणून सांगतात, मानव तन अनमोल रे इसे मिट्टी में ना तोल रे, अब तो मिला है फिर से मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। हे परत परत मिळाल अशी अपेक्षा धरू नका बरं का। आज गुलाबजामून खायला भेटले, उद्या परत भेटले, ठीक आहे ते भेटते, नाही भेटले तर दुकानावरून आणू, पण हातचे निदान जाय मग तू करशील काय? हातचा जर नरदेह निघून गेला तर मग आपण काय करणार आहोत? म्हणून आई बाळाला सांगते, पाळण्यात झोपलेल्या बाळाला जाग करते, शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी।

च पुत्रम। हे पुत्रा, हे बाळा, तू जागा, तू शुद्ध आहेस, तू बुद्ध आहेस। बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे। शुद्धोसी बुद्धोसी, कारण तुला या विकारी प्रकृतीमध्ये तू प्रगट असून सुद्धा तुला याच्या मृत्यूचा रंग चढत नाही, म्हणून तू शुद्ध आहेस। आणि या जड प्रकृतीशी संबंध येऊन सुद्धा तुझ्या ज्ञानाला काही बाधा झालेली नाही, तू चैतन्य शक्ती आहेस। म्हणून हे शिव आणि शक्तीचं मिलन आहे, हे प्रकृती आणि पुरुषाचा संवाद आहे। म्हणून सांख्यशास्त्र सांगतं की प्रकृती आणि पुरुष यांचा निवाडा केलेला आहे। परंतु सांख्यशास्त्रानं प्रकृती ही सत्य मानली आणि पुरुषही सत्य मानला, इथंच चुकलं। कारण पुरुषाला, पुरुषाशिवाय स्त्रीला सत्ता नाही व्यवहारामध्ये, तसं पुरुषाशिवाय प्रकृतीला सत्ता नाही। प्रकृती खोटी आहे आणि त्याचं अधिष्ठान पुरुष आहे। म्हणून उत्तम पुरुषत्वन्य परमात्मेत्युधारुतः यो लोकतरे माविश्य विभर्तव्ये ईश्वरा। अर्जुना, हा पुरुष उत्तम पुरुष आहे। का? कारण हा पुरुष प्रकृती सोबत प्रगट आहे। कारण इथं शरीर आहे, श्वास आहे, इंद्रिय आहे, अंतकरण आहे। जसं आपण उदाहरण घेत असतो नेहमी, पंती तेल वात, याच्यामध्ये पंती तेल वात असल्यावर ज्योत प्रगट होत असते। ती ज्योत पंती तेल वात नाही, पंती तेल वातीची नाही आणि पंती तेल वातीसारखी नाही, आणि त्यांच्यासारखं तिचं अस्तित्वसुद्धा नाही। कारण हे कधी आहेत आणि कधी नाहीत, हे कधी भाव आहे यांचा कधी अभाव आहे, परंतु तिचं प्रगटता मात्र तिच्यावर अवलंबून आहे। पण ज्यावेळेस हे नियोजन विस्कळीत होतं त्यावेळेस तो अग्नी सामान्य रूपामध्ये राहतो। म्हणून शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे, यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्व। जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे, आणि यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम। जिथं कुठं धूर असेल वर आकाशात दिसतं तर खाली अनुमान प्रमाण आहे की तिथं खाली अग्नी असायलाच पाहिजे, त्याशिवाय धूर निघतच नाही। तसं जिथं कुठं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे। मग कशामुळं मुंगी लहान आहे आणि कशामुळं ब्रह्मदेव मोठा आहे? कारण उपाधीकडून पाहिलं तर ही उपाधी खोटी आहे आणि ती उपाधी खोटी आहे, आणि स्वरूपाकडून पाहिलं तर इथंही चैतन्य प्रगट आहे आणि तिथंही चैतन्य प्रगट आहे। म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला। समसुखे वीण न साधेल जान द्वैत बुद्धी समाधी हरीची। ज्ञानोबरायांनी जी तुम्हाला आम्हाला समाधी दिलेली आहे ती संजीवन समाधी आहे, चालती बोलती समाधी। समाधी हरीची, सम सुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी। ज्या बुद्धीमध्ये द्वैत प्रतीती आहे पण सत्यत्व वाटतं, तर तिथं मात्र हरीची समाधी लागणार नाही। आणि ज्या बुद्धीमध्ये द्वैत प्रतीती आहे पण ती मिथ्यात्व निश्चय झालेला आहे, तिथं हरीची समाधी लावायची गरजच नाही, ती संजीवन समाधी आहे। म्हणून अलप निरांजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन। उन्मन म्हणजे मन, मन रूपानं आता राहिलं नाही, ते मन परमात्म स्वरूपात विलीन झालेलं आहे। मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा पुनरपे संसारा येणे नाही। म्हणून मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। दत्त शब्दाचा अर्थ कुटस्थ, ज्याचा कधी बदल होत नाही, आणि ते तत्व तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन। हे मन, तू विनाकारण दुसऱ्या विषयामध्ये मन लावू नको। ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा। तू कसा आहे सुमनाच्या अर्जुना, तुझं मन चांगलं आहे। कारण फूल फुलामुळं फूल आहे का सुगंधामुळं फूल आहे? सुगंधामुळं फूल आहे। आणि सुगंधालाच फूल समजलं तर तुम्ही एफ डबल ओ एल आहे, फुलच।
म्हणून दिसणाऱ्या फुलाहून न दिसणारा सुगंध कधीही वेगळा आहे, दिसणाऱ्या मृदंगाहून न दिसणारा ध्वनी कधीही वेगळा आहे, दिसणाऱ्या पंख्याहून न दिसणारी विद्युत कधीही वेगळी आहे. आता आंघोळीला पाणी घेतो तर न दिसणारा अग्नी दिसणाऱ्या पाण्याहून वेगळा आहे. आता थंडीचा अनुभव यायला इथं तर न दिसणाऱ्या वाऱ्यातून न दिसणारी थंडी वेगळी आहे. म्हणजे दिसणाऱ्यातलाच भेद कळता कळतो का न दिसणाऱ्या दोन वस्तूतलाही भेद कळतो? ही जी बुद्धी आहे त्याच बुद्धीनं आपल्याला विवेक करायचा आणि ती बुद्धी प्रत्येकाला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्याचे जे तरंग आहेत वेगवेगळे, द्वेष म्हणजे तिरस्कार, राग म्हणजे प्रेम, लोभ म्हणजे हवं वाटणं, आणि मोह म्हणजे बऱ्या वाईटाचा विचार न करता ती वस्तू हस्तगत कशी होईल याचाच ध्येय ठेवणं, याला मोह म्हणायचं. आणि मत्सर म्हणजे कपट, ला जलन. जर कोणाची प्रगती होत असेल तर त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये जी जळमट वृत्ती आहे तिला मत्सर म्हटलेलं आहे. आणि मद म्हणजे गर्व, अहंकार, ताठा, नजायची ताठा, नित्य खटा टोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. म्हणून अर्था वाचून जर शास्त्र पाठांतर झालं तर त्याला इतका अभिमान येतो आणि तो अभिमान आता कशानं जाईल? श्रीराम गुरु सांगतात पंचीकरणामध्ये मांजर गेलं आणि उठाडी येऊन पडलं. कारण सामान्य लोक तरी ऐकतील पण ज्यांना समाजानं मोठी पदवी दिलेली आहे ते कसं येते नाही काय, त्यांना वाटतं आम्ही ज्ञानी आहेत मग आम्ही कशाला ऐकाव. म्हणजे हे विपरीत ज्ञानाचं काय झाला? अहंकार झाला. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, विनाशाशी वाघुर प्राणी अशी. म्हणून संशय अंतकरणात कुठलेच राहायला नाही पाहिजे. संशय जसं आपण नवीन व्यक्ती आला तर त्याला घरात घेतो का? जर त्यानं थोडीफार ओळख काढली तर बैठकीत येऊ देतो कसं बस, तरी पण मनामध्ये अंधुकता राहते. म्हणून स्पष्टता होणं फार गरजेचं आहे. मग व्यवहारात प्रत्येक वस्तू जर आपल्याला स्पष्टता व्हायला पाहिजे तर परमार्थात सुद्धा या गोष्टीची स्पष्टता व्हायलाच पाहिजे, तरच तो परमार्थ आहे. नाहीतर परमार्थ कसं म्हणावं? कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन ऐकणाऱ्याला असं वाटायला पाहिजे की मी हरी आहे, असा परिणाम होतो. हे परिवर्तन होत असतं आणि हे जर होत असेल तरच ते कीर्तन आहे, नाहीतर फार परखड भाषा वापरलेली आहे. भजन ते उंगळवानी नरका जाणे चुकीना, सहन होतं का आपल्याला? पण आहे अहम वाघ्या सोहम वाघ्या, काय अहम वाघ्या सोहम वाघ्या. म्हणून वारी माझ्या मल्हारीची वारी, ही वारी अहम सोहम आणि कोहम. कोहम म्हणजे प्रश्न आहे, सोहम म्हणजे जे तत्व सृष्टीमध्ये विद्यमान आहे तेच तत्व या देहामध्ये विद्यमान आहे, आणि जे तत्व या देहामध्ये विद्यमान आहे ते या सृष्टीच्या रूपानं विस्तारलेलं आहे. जसं आपण घडी केलेलं वस्त्र म्हणजे रिम आणि उकललेलं वस्त्र म्हणजे उकललं ती घडी, तर ते उकललेलं रिम आहे ते. आता रिम आणि कापडाच्या भाषेत जर बोलायचं तर तसं जग म्हणजे विस्तारलेलं मन आहे आणि मन म्हणजे घडी केलेलं जग आहे, यायला का लक्षात? असं आहे. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे, नाजूक आहेत. म्हणून हा हे सूक्ष्म अंतकरणाचं ऑपरेशन चालू आहे आणि या ऑपरेशनमध्ये आचार्य सांगतात की कारण ह्या गोष्टी आपण इतिहासातून पाहतो की विसोबा चाटींनी माऊलीचा तिरस्कार केलेला आहे. हे संन्याशाची मुलं यांची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू नये, त्या बालमनावर काय परिणाम झाला असं, तरीसुद्धा तो राग कोणावर रुसा? राग आला पण माऊलीला. हे नेहमी नेहमीचं लोकांचं बोलणं टोचून संन्याशाची पोरं संन्याशाची पोरं, आम्हाला शुद्धीपत्रक मिळत नाही आणि त्यासाठी पैठणला जावं लागलं, तरी सुद्धा हा जाच सहन करत असताना या बालकांनी भिक्षा देत नव्हते, दिलेली भिक्षा तुडवून टाकायचे मातीमध्ये. तर माऊलींना थोडा राग आला आणि दार लावून बंद बसले.
त्यांना वाटलं हे रोजचं बोलणं ऐकण्यापेक्षा देह सोडलेला बरा. त्यावेळेस मुक्ताबाईंनी हाक मारली, ज्ञाना ज्ञाना दार उघड. तर त्यावेळेस मुक्ताबाई सांगतात की विश्व रागे झाले वन्ही, आपण संती व्हावे पाणी. जरी जगानं आपल्याला रागानं ती ज्वाळा म्हणून बरसले तर आपण संतांनी पाणी होऊन ती शांत करायला पाहिजे. काय अधिकार आहे मुक्ताबाईंचा या वयामध्ये, हे बालक आहे आणि ही इतके ज्ञानी आहे. म्हणून ते हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्यांनी या विश्वामध्ये धर्मध्वजा फडकवलेली आहे. तिन्ही देव जैसे पर ब्रह्मीचे ठसे, आणि ह्या तिन्ही देवांचा अवतार म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि आदिमा शक्ती म्हणजे मुक्ताबाई. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांनी या संपूर्ण विश्वावर धर्माची ध्वजा फडकवलेली आहे ते हे आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. म्हणून यांच्या बालमनावर त्यांनी पण हा जो क्रोध आहे त्याला विजय प्राप्त करून घेतलेला आहे. ओंकार स्वामींनी सावता महाराजांना त्यांच्याशी काय केली होती, कपटीपणा केलेला आहे. कधीही संशयात्मक बोलणं, टोचून बोलणं, त्यांच्या सन्मार्गामध्ये अडथळा आणणं हे अशा पद्धतीने हे वागलेले आहे. आणि मंबाजी स्वामी तुकोबरायांचा द्वेष करत होते. मंबाजी स्वामी नेहमी तुकोबरायांचा द्वेष करायचे. ते ज्यावेळेस त्यांच्या घराच्या बाजूलाच काटे टाकले आणि त्याच्यावरून चालायला यायला सांगितले, तुकोबरायांना काटे टोचले ते, नंतर ते काढले. परंतु आयुष्यभर त्यांनी काय केलं, त्यांचा विरोधच केला, कपट कारस्थान केलेलं आहे. आणि शकुनी मामान मामासुद्धा कपटी होते. दुर्योधनाच्या मनामध्ये त्यांनी पांडवाच्या विरोधात मत्सर भाव भरून टाकला. जसं मिरचीच्या पोत्यामध्ये काय भरतो आपण, मिरची भरतो ना, तसं त्याच्या बालमनापासूनच काय केला, मत्सर भाव ओतून टाकला. आता या पद्धतीने विदुर नीती आहे. विदुर या शब्दाचा असं अर्थ आहे की विषयापासून जे मन दूर आहे ती नीती. तिथं काय राहणार बरं, आत्मा आत्मानुभव कसा प्राप्त करावा हे सूत्र आहे, ही नीती आहे. म्हणून आत्मस्वरूपाची लक्षणं तत्व सांगितलेली आहे. ती नीती कशी आहे, नियमानं वागावं. म्हणून सगळ्या भर सभेमध्ये फक्त विदुरानं आवाज उठवला की हे फार मोठमोठे महारथी रथी महारथी आहे आणि आपल्या कुळवधूचं सर्व सर्वासमोर वस्त्र हरण होत आहे, हे तुम्हाला कसं खपलं सांगा. आचार्य तात्री भीष्माचार्य सांगा, राजा तर दोन्ही नेत्रांना आंधळात होता, पण हे सांगा असं कसं तुम्ही सहन करून घ्यायला लागलेत की आपली कुलवधू आहे तिच्या सगळ्यांसमोर तिचं वस्त्र हरण व्हायला लागले ही, आणि ती विरुद्ध आवाज उचलला फक्त विदुराने. म्हणून अशी जी नीती आहे, अरुचिते हो का आता सकाळपासून, आता या विषयातील जी रुची आहे ना ती आता हळूहळू कमी व्हायला पाहिजे आणि हे मन आत्मस्वरूपाकडे वळायला पाहिजे, ही नीत सुनीती आहे. म्हणून हेची एक तुम्हा माग तो मी दातारा, देवा मला तुझं एकच मागणे की हे विषयातून गुरफटलेलं जे मन आहे ना ते मन आता तुझ्या चरणी लावो. राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट, हे डोळे सुद्धा तुझ्या विषयात आसक्त व्हायला पाहिजे. तू का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते, जर सगळंच विठ्ठल भरून टाकला तर यायला जागा कुठे आता. आणि विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हे जे मुनी गिरी कपारीमध्ये जे एकांतामध्ये ध्यान करत बसतात ते कोणाचं, त्याच्या मनामध्ये सुद्धा विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, विठ्ठलच काय आहे, पुण्य आहे, विठ्ठलच पुरुषार्थ आहे. म्हणून विठ्ठलाची प्राप्ती करून घेणं हे मानव देहाचं लक्ष आहे. आणि यासाठी इथं सांगतात की चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. माझ्या चित्तामध्ये अखंड कोणाचं ध्यान असावं, विठ्ठलाचं असावं. आणि
कारण काय होत असतं, त्या ध्यानानं ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया, कारण हृदयामध्ये जिव्हाळा प्रेम त्याच्याबद्दलच राहत. म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे.

पण असा देव जर लक्षात आला तर अंतकरणातले संशय संदेह फिटून जातात. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. हे पोट सुद्धा कसं असतं? शीतळ राहत, म्हणजे मन शीतळ राहत असत. नाहीतर मन सगळं व्यवस्थित आहे, पण मनामध्ये संशय असला तर ते मन गप बसू देत नाही. त्याला अंगावर चंदनाची चोळी माझे सर्व अंग फोळी. हे विरळ की देवापासून मी दूर झाले ना. पडिले दूर दोषी मज नाठवे मानसी. आठवे मानसी म्हणजे मी दूर देशामध्ये पडलेलो आहे. जर घरामध्ये कुणी बिमार असलं, कोरोनाचा पेशंट 14 दिवस क्वारंटाईन, त्याला दुसरं तिसरं कुणी दिसत नाही, जवळ कोणालाच यावं वाटत नाही, फक्त डॉक्टर लांब असतो, तर त्याच्या त्या मनामध्ये तेच असतं, त्यानं यावं मला हात लावावं, तपासावं, मला गोळ्या औषध देऊन बरं करावं. तसं हा साधक जन्म मृत्यूच्या दुःखानं त्रासलेला आहे, त्याला सारखं समोर मृत्यू दिसत असतो आणि तो फक्त सद्गुरूची वाट पाहत असतो. जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत तो देवाचं नामस्मरण करत असतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि त्या देवाचा इतकं प्रेम आहे आपल्यावर, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवच गुरुच्या रूपानं येऊन आपल्याला ब्रह्मज्ञानाचा तत्वज्ञानाचा उपदेश करतो. आता जर देव आणि गुरु दोघही एकदाच आले तर काय करा? कारण निळोबरायांच्या समोर देव आले, आता त्याला पाहिजे होते तुकोबराय. तर ते देवाला म्हणाले, न पाच्या रीता तुम्ही आलेच कसे इथं? तुम्हाला बोलवलंच नाही मी, कॉलच केला नाही तर तुमचं येणं कसं झालं? काय अधिकार आहे निळोबरायांचा? आणि देवाला, देव स्वतः आले तुकोबरायकडे आणि म्हणले, राहा ना तुम्ही संसारामध्ये खुशाल. ते म्हणले, देवा तू मला त्या ध्रुवासारखं मला बनवा बनवी करू नको बरं का? कोण सुख धरोनी संसारी, राहो सांगा मजबा हरी, अहो ज्ञान आशिवंता परी छिता दुरी तुही अंतरशी. देवा तू म्हणतो मला इथं राहा, इथं कोणती वस्तू नित्य सांग बरं. देवाला प्रश्न केला, काय काय अधिकार आहे तुकोबरायांचा? देवाला प्रश्न, आता इथं देवाला काय मागाव हेच कळत नाही आपल्याला. येडीला सासर कळण, माहेर कळण. म्हणून ते म्हणले, अहो घ्या नाशिवंता परी छिता दुरी तुही अंतरशी. हे अनित्य वस्तू गोळा करण्याचा आम्हाला नाद लागन, आणि ह्याचा नाद लागल्यावर तू जवळ असलेला दूर जाशील, मग आम्ही कोणाच्या नावानं बोंबलाव? काय म्हटलेलं आहे की धरून या बाही भव हा तारी दाता, करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पास करी वास हृदयी. तू माझ्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये वास कर देवा, कारण दुसऱ्याला आपल्या अंतकरणात ठेवून काय उपयोग? सगळ्या वस्तू नष्ट होणार आहेत, मग हृदयात धारण करण्याला योग्य कोण आहे? असं कोण आहे की जे नष्ट होत नाही, जे अविनाश तत्व आहे त्याला हृदयामध्ये धारण करावं. तैसा हृदयामध्ये मी राम, हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, ते तुमचं आमचं प्रत्येकाचं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ओम नमोजी आद्या, ते तुम्हाला आम्हाला ओम म्हटलायला, ओम म्हणायला लागले. ओम शब्दाचा अर्थ जे हृदयामध्ये धारण करण्याला योग्य आहे, जे कधीही नष्ट होत नाही, जे मंगल स्वरूप आहे. मरणारं मंगल आहे का? मरणाऱ्या वस्तू मंगल आहेत का? नाही ना. मग त्याला हृदयामध्ये कशाला बसवायचं? कारण ते मेलं की आपल्याला दुःख होत, ते मेलं की काय होत? दुःख होते ना. आता मुलगा झाला, बरेच दिवस झाले, नाही झाला नाही झाला, वाट पाहू लागली, इकून तिकून झाला, आणि झाला की मग लगेच 4-5 दिवसानं मेला, परत त्याला काय झालं? म्हणजे नव्हता झाला म्हणून जे दुःख झालं त्याच्यापेक्षा दुपटीनं दुःख झालं की आता गेला. म्हणून न झाल होऊन मेल्यापेक्षा न झालेला, मग न झालेल्याला वाटतं झालेले सुखी आहेत, झालेल्याला वाटतं न झालेले सुखी आहेत. म्हणजे नेमकं कोण सुखी आहे? अजून हातभर सुख लांबच आहे. म्हणून संसारामध्ये काय होत असतं, आपण जे साध्य ठरवतो ना ते पुढं चालून साधन ठरत असतं. आपल्याला वाटतं की शिक्षण घ्यावं, मग शिक्षण हे ध्येय साध्य, आणि त्याच्यासाठी पैसा साधन, लावा पैसा शिकवा लेकरायला. मग शिक्षण झालं, आता शिक्षण झाल्यानंतर आता त्या डिग्रीनं काय होणार आहे? आपल्याला नोकरी मिळणार, मग नोकरी

साध्य आणि शिक्षण साध्य. नोकरी मिळाली आता घर असावं, म्हणजे घर साध्य आणि नोकरी साध्य. आता त्याच्यानंतर घर बांधलं आता घर सांभाळणारी कोणतरी पाहिजे का नाही, म्हणजे आता छोकरी साध्य आणि नोकरी साधन, म्हणजे हे साध्य साधन बदलायला लागलं म्हणजे नेमकं साध्य कोणतंय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, कशान हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताला शरण जायला पाहिजे, म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेतू काय आहे, तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं लक्षात आणून देतात ते खरे संत आहे. नाहीतर संत कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कलित बहुत. ही उघड उघड टीका आहे, हे साधू संतांनाच करायला पाहिजे, आपण नाही करायचं. कारण ते मार्ग धावूनही गेले आधी दया निधी संत ते. म्हणून या संतांनी सांगितलेलं वचन आहेत आणि या वचनानं आपल्या ठिकाणी असणारे जे दुःख आहे, जो लक्ष 84 बंद आहे, तो तुटणार आहे. संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणून ह्या ज्या उर्म्या आहेत ना, कोणकोणत्या उर्म्या सांगितल्या आता की, म्हणून आणि असं लक्षात आल्यानंतर निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदयी स्थिरावला. द्वैताची प्रतीती आहे पण ती बाधित ठरली की मन निशंक होता आणि तो आता पृथ्वीवर कुठेही जगाच्या पाठीवर तो कुठेही असो तो आनंदानं राहत असतो. म्हणून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिली लोचनी विटे सहित पावली. असं गाऊ नाचू तो काय करतो, आनंदात राहतो. म्हणून अशा पद्धतीनं इथं सांगितलेलं आहे की दृश्य दृष्टे वीण नुसधेची जे ज्ञान, जैसे सुखा भरले गगन गाळीव जैसे, जसं त्या सुखाला सुद्धा चाळून घ्यावं आणि आकाशामध्ये भरून टाकावं, असं इतकं शुद्ध आपलं स्वरूप आहे. म्हणून आई बाळाला सांगते शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी अलख निरंजन, म्हणजे जे इंद्रिय मनाच्याही पलीकडं आहे ते स्वरूप आपलं आहे निरंजन. इथं कुठलंच अंजन लावायची गरज नाही, कारण अंजन डोळ्यात घातलं की त्या माणसाला जमिनीतलं धन दिसतं. आणि हे विवेकाचं अंजन ज्ञानोबर आहे तुमच्या आमच्या डोळ्यात घालतात की इंद्रिया पलीकडचा, मना पलीकडचा, वाणीच्या पलीकडचा परमात्मा आपल्याला दिसतो. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, डोळा भरून पाहायला पाहिजे त्याला. कारण उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विठे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोक. सकाळी उठल्यावर काय पहावं, उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. म्हणजे आपण त्या देवाचं मुख न्याहाळायला पाहिजे, पाहता श्रीमुख. म्हणजे हे जे मुख आहे ना, तर त्या मुखाचं दर्शन झालं की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. म्हणजे कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निस्तं दर्शनातूनच जातं. म्हणून हे यांचा महत्त्वाचा काय आहे मुद्दा आहे इथं, हे आघाध ज्ञान आहे, संतांचा महिमा आघाध आहे. म्हणून मत्सर म्हणजे जलन, त्यांना परेशान होत असते, जळमट वृत्ती आहे, कोणाचं चांगलं झालेलं पाहवत नाही. आणि ईर्ष्या म्हणजे काय आहे की ह्याचं वाईट कधी होईल असा विचार करायचं, याला काय म्हणायचं ईर्ष्या मत्सर. कारण आता कसं आहे पहा, मच्छर आहे आणि एक मत्सर आहे, तर मच्छर बाहेरून त्रास देते का आपल्याला, बाहेरून खाते आणि मत्सर आतून खातो असतो. मत्सर म्हणजे जळण, जळ दुसऱ्यावर, आता दुसऱ्याचं चांगलं व्हायला लागलं हो द्यायचं ना, त्याचं चांगलं व्हायला बरं आहे बाबा, पण त्याचं कसं काय चांगलं व्हायला, माझं का म्हणून, ही जी वृत्ती आहे याला काय म्हणायचं मत्सर. म्हणजे जसं चिंता केल्यावरती काय करत असती, आतून जाळत असती माणसाला, आणि चितेवरचं जे मड आहे ना ते उभं जळत असते ते दिसतं आपल्याला,
पण हे सगळे माणसं आतून चिंता करायला लागलेत, म्हणजे काय व्हायला लागलेत, झळायला लागलेत, ते कुठं दिसतं डोळ्यांना? कारण आपण सुखाची व्याख्या अशी केलेली की लहान मुलाला काहीच कळत नाही. बर, लहान मुलाला कळत नाही, ते सगळ्यात चांगला आनंदी असते. ते ज्योत पाहिली की त्याला आनंद होतो. म्हणजे आपली सुखाची व्याख्या अशी आहे की लहान आहे तर त्याला काही कळत नाही. बर, ते जसजसं मोठं होईल आणि शिकवलेलं शिकन तर त्याला म्हणतं की आता हे हुशार झालं. पण जसजसं हुशार झाला ना तर त्या आनंदाचा रेशियो कमी झाला. आनंद इन्क्रीज व्हायला पाहिजे ना, तर ते रेशो डिक्रीज व्हायला लागला आणि शहाणपणा वाढायला लागला. ते म्हणजे शहाणं झालं. म्हणजे शहाणं कोणाला म्हणावं आता हे प्रश्न पडला. तुम्ही काय म्हणायला लागले, हे मोठं झालं का नाही तर आता शहाणा झाला, पण आनंद घटला ना. आणि ज्यावेळेस लहान होता आनंद होता तर त्यावेळेस तुम्ही म्हणलं की याला काहीच कळत नाही, म्हणजे अज्ञानी. म्हणजे ज्ञानी कशाला म्हणावं, अज्ञानी कशाला म्हणावं, शहाणा कोणाला म्हणावं, मूर्ख कोणाला म्हणावं, आता तुम्हीच सांगा बरं. जो जास्त सुखी तो जास्त शहाणा, आणि जो जास्त दुखी तो जास्त मूर्ख. आता लावा सूत्र हे, बरोबर आहे का? जो जास्त सुखी तो जास्त शहाणा. मग इथं सुखी कोण येत? इथं कबीरदास सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया मिला न कोई, ब्रह्मा विष्णू महेश दुखिया जिन्ने सृष्टी कमाई रे बप्पा. आता हे तीन मोठाले देव जर या मापात बसले दुःखाच्या तर इथं आपली काय दिशा दे? आपल्याला तर पहिलंच दुःख, पहिलेच पाडे 55, तोंडावर 12 वाजलेले कवाबी, कशामुळं? तर साधू संतांना आपल्याला वाटत नाही का की यांनी प्रसन्न राहावं? राहावं वाटतं, कारण सृष्टीमध्ये तुमच्या इतकं मंगल काहीच नाही, कारण तुमचा नाशच होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मंगल आता कोण दाता या हो, कारण या विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा प्रगट आहात आत्ता इथं. आणि अशा पद्धतीनं आचार्य या मनाचे तरंग याचं विश्लेषण करून सांगतात, मद म्हणजे विकार आहे. आणि दुसऱ्या अर्थानं हा शब्द वापरतात श्रीमद, श्रीमद भागवत, श्रीमद भगवत गीता. मग ह्या मदच्या माग श्री का लावलं? कारण हे क्रोध काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे तरंग आहेत ना, हे षड विकार आहे. याला काय म्हणायचं? निगेटिव्ह इमोशन. इमोशनच आहे ते, पण हे निगेटिव्ह नकारात्मक इमोशन आहे, भावना आहे. ह्या काय करतात? माणसाला मजबूर करतात, दुःखी करतात, मागं वळतात. म्हणून हे कीर्तन संकीर्तन म्हणजे काय आहे? संघामध्ये कीर्तन करायचं, संतांच्या संगतीत बसून कीर्तन करायचं. तर त्या कीर्तनामध्ये काय होत असते? पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. म्हणून हे संतांच्या संगतीत आल्यानंतर आपलं मनसुद्धा सकारात्मक विचार करायला लागतं. आपण कल्पनासुद्धा केली नव्हती की न मरणं असतं, आणि न मरणं असून ते आपलं स्वरूप असतं अशी कधीतरी आपण कल्पना केली का? म्हणजे ही अपूर्वता आहे, हे कधीच नाही ऐकलेलं आहे आपण. अनंत जन्मात अनंत युगात आपल्याला ऐकायलाच मिळालं नाही. हे गीतेचं सार आहे. म्हणून आजी श्रवणेंद्रिय पाहले जे येणे गीता निधान देखील आता स्वप्नाची परी हे तुकले साचा सरीसे. अशा पद्धतीने हे गीतेचं निधान आपल्याला साधू संत लक्षात आणून देतात की तुम्ही अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहात, कारण तुम्ही बदलत नाही. आणि तुम्ही जाणता म्हणून दिव्य चैतन्य आहात, ही तुमची आयडेंटिफिकेशन, हे तुमचं ओळखपत्र आहे, हे तुम्हारी पहचान. धरती पे रूप मा बाप का उस विधाता की पहचान. या हिंदू पवित्र हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला निर्देश मिळालेला आहे. ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरु यांना देवता म्हणून पूजल्या जातात, म्हणून मात्र देव भव पित्र देव भव आचार्य देव भव, अशा पवित्र संस्कृतीमध्ये पवित्र असलेला हा नरदेह मिळालेला आहे. आणि पवित्र अशा सद्गुरूच्या संगतीमध्ये आपल्याला हा पवित्र असा बोध होत आहे, म्हणजे किती पावित्र्य आहे. आणि हे पावित्र्य आपल्याला काय करत असतं? आपल्या अंतकरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असतं, कारण ती एनर्जी म्हणजेच परमात्मा आहे, ती प्रगट होत असते. ही शक्ती भक्तीशी धरिता हाती ज्ञान वैराग्य पाठी येते. म्हणून अशा पद्धती भक्ती म्हणजे ऐक्य आहे,
आणि ती कोणाशी आहे? त्या देवाशी. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न होय. अशा पद्धतीनं ह्या नमे द्वेष राग नमे लोभ मोह या चरणावर चिंतन चालू आहे. राहिलेला विषय आपण नंतर. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. दुसऱ्या श्लोकात ते म्हणत आहेत मना सज्जना. आता मन हे सज्जन आहे का खरं म्हणजे त्याच्यासारखा व्याप नाही, पण माझा बाळ्या माझा राजा असं म्हणून त्याला हळूहळू हळूहळू जरा कुरवाळून त्याला मार्गाला लावावं लागतं. तसं मनाला देखील म्हणून तू चांगला आहेस ना शाणा आहेस ना असं म्हणायचं. तसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे. जायचं ना आपल्याला भक्तिमार्गाने जावं. परमार्थाच्या मार्गात भक्तीच जर नसेल तर मार्गक्रमणच होऊ शकत नाही. त्यामुळे भक्ती तर पाहिजे, पण ही भक्ती कशी पाहिजे? योगासहित भक्ती पाहिजे. भक्तियुक्त योग किंवा योगरूप भक्ती, आणि त्याला ज्ञानाची जोड पाहिजे आणि कर्म तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे तर भक्तिपंथ याचा अर्थ पुष्कळ अर्थ असा घेतला जातो की समर्थांनी योगाबद्दल वगैरे काही सांगितलेलं नाही, ज्ञानाचंही काही दिसत नाही, तर नुसतं श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की काम झालं असं नाही. श्रीराम जयराम म्हणताना देखील तो श्रीराम कोण आहे, कुठं आहे, त्याचं निवास काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, नाम घेता घेता आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं ते नाम घेतलं पाहिजे. नाम घेता घेता आता म्हटलं त्याप्रमाणे नामही थांबून गेलेलं आहे आणि जीव शिवाशी एकरूप झालेला आहे. अशी स्थिती येण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची चकार आहे. समर्थांचा अनेक ठिकाणी चकार आहे तो असंच, याचा अर्थ दुसरं काही नाही. म्हणून भक्तिपंथेची जावे. जाई म्हणत नाही, जावं विद्यार्थ आहे असं आपण भक्तिमार्गाने जावं. भक्तिपंथेची जावे तरी असं जर केलं तर श्रीहरी पावी जेतो स्वभावे. असं सांगितले मार्गाने जर गेलात तर तो श्रीहरी राघव जो आहे तो पावी जेतो. सहजच आपल्याला तो पावन मिळून जाईल आपल्याला. ज्याच्यासाठी आपण ही खटपट करायची असं म्हणतो आहे तो जर मिळायला हवा असेल तर ह्या मार्गाने गेला तर तो सहजच मिळेल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्यांनी निंदते सर्व सोडवणी द्यावे. जगामध्ये ज्या गोष्टी निंद्य समजल्या आहेत, जे करू नये ते सांगितलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे. नेहमी सांगताना संत देखील काय करावं हे जसं सांगतात तसं काय टाकावं हे देखील सांगतात. जसं डॉक्टरनी औषध घेताना हे घ्यावं म्हणतात ते पथ्यासहित घ्यायला पाहिजे. काय सोडायचं तेही सांगतात. तसं इथे त्यांनी म्हटलं आहे निंद्य जे आहे ते सर्व थोडंसं सोडलं आहे आम्ही, सगळं सोडायला पाहिजे. नाही तर हे सोडलं आहे हो पण ते धरलं आहे नाही चालायचं. म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. ते सर्व दोन्हीकडे येतं, सर्व करावं आणि सर्व भावे करावं. सर्व भावानिशी करायला पाहिजे. कुठून तरी करून टाकलं, तुम्ही म्हणलात ना ध्यानाला बसा, एक 10 मिनटं ध्यानाला बसून टाकलं, एक माळ ओढून टाकली, असं टाकावी कायचं नाही. पूजा करून टाकली असं नाही. सर्व भावे. एक नाम घेतलं तरी असं घेतलं पाहिजे की ते नाम घेतलं की गेला त्याच्याशी देहभान, संपलं इकडचं, रंगला त्याच्यामुळे. म्हणून वंद्यते सर्व भावे. सर्वच्या सर्व गोष्टी अत्यंत भावानी मनापासून प्रेमानी नम्रतेने पारमार्थिक इच्छेची अपेक्षा धरून करावं. आणि काय करायला सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हटलंय. नुसतं तोंडाने राम राम म्हणतायत आणि बघून घेतो आता उठल्यानंतर काय ते, असं नाही आहे. रामाचं चिंतन व्हायला पाहिजे आणि मग ते रामाचं चिंतन होण्यासाठी तो राम सर्वाभूती भरलेला आहे, घटाघटातून राम भरलेला आहे. जी माझ्या आजूबाजूला मंडळी वावरत आहेत ती देखील रामरूपच आहेत. अशा बोधाने प्रत्येकाशी नम्रतेनं प्रेमानं वागत बोलत अशा तऱ्हे. म्हणून प्रभाते, सकाळी उठल्यापासनं प्रभाते म्हटलंय. आपल्या 8 वाजता उठतायत आणि त्याला प्रभात म्हणत नाहीत. प्रभात म्हणजे सूर्य उजाड्याच्या आत उठायला पाहिजे. म्हणून प्रभाते मनी, भगवंताचं चिंतन मनात करायचं आहे, आतून बाहेर आलं पाहिजे. नाही तो वर चाललेला आहे आणि आत काहीच नाही, त्याला काही उपयोग नाही. एक वेळ बाहेर नाही आलं तर चालेल, पण मनात असलं पाहिजे त्याचं चिंतन. प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीतून नंतर येईल, आधी आतमध्ये यायला पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर. इथं सदाचार म्हणजे सदूचं आचार नव्हे, किंवा आम्ही बरं वागतो एवढं नव्हे, नुसतं सतकडे नेणारा आचार पाहिजे. सत परमात्मा, प्रत्येक कर्म आपण जे करतो ते त्या सतकडे जात आहे का नाही बघायला पाहिजे. काय आपण जेवतोय, खातोय, काम करतोय, प्रत्येक गोष्ट त्याचा सगळ्याचा मोहरा त्या सतकडे गेला पाहिजे. म्हणून सदाचार हा थोर हा महत्त्वाचा आहे, सांडू नये तो. त्यामुळे सोर सदाचार जो आहे हा जरा देखील सोडता कामा नये, सांडू नये तो. जनी तो चितो मानवी धन्य होतो, असं जो करणारा असेल तोच पुरुष मानव या जगात धन्य होतो. खरं म्हणजे एक श्लोकात सांगितलेली जी साधनं आहेत तेवढी जरी केली तरी पुरेशी आहे, नेमकी कळली पाहिजे. म्हणजे तर जगी तो चितो मानवी धन्य होतो. मग आता काय नसावं, मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासनाच असणार नाही अशी निर्वासन स्थिती यायला फार पल्ला गाठावा लागतो. मग तो पण वासना येणार काही ना काही मनामध्ये, कामना येणार, वासना येणार. मग ती वासना किमान पक्षी दुष्ट तरी नसावी. म्हणून मना वासना दुष्ट कामा नाही, त्याचा काही उपयोग नाही आहे. आता दुष्ट वासना तरी काय येते असं जर विचारलं तर, दुष्ट वासना जी येते तीसुद्धा स्वार्थापोटी येते. जर सर्वांच्याबद्दल मनामध्ये प्रेम असेल तर दुष्ट का बरं वासना यावी, काही कारणच नाही. मनात सारखं सकाळी उठल्यावर असावं असावं, सर्वेपि सुखिन संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतो, मा कश्चित दुःखम आपनुयात. दुसऱ्याच्या दुःखावर आपलं सुख अवलंबून ठेवता कामा नये, उलट दुसरा सुखी आहे ना मला आनंद आहे, शेजारी आनंदात आहेत ना मला आनंद आहे, घरात सगळी ठीक आहेत ना मला आनंद आहे. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे, मनात येता कामा नये. मना सर्वथा पापबुद्धी नको रे, पापसुद्धा. एकदा ह्या परमार्थाची मूळ भूमिका समजली ना की सगळ्या ग्रंथांचा अर्थ कळत जातो. आता ही पापबुद्धी जी म्हटलेली आहे ना, ही पापबुद्धी तरी कशामुळे पाप आहे, देहबुद्धीमुळेच, स्वार्थामुळेच पाप आहे. पापाचरण तरी मनुष्य का करतो, स्वार्थाच्या पोटी. तो स्वार्थ जर नसेल, परार्थाची भूमिका असेल आणि परमार्थाची जर असेल तर फारच चांगली. म्हणून मना सर्वथा पापबुद्धी नको रे, म्हणजे पाप कर्म पुढे आलं, पापबुद्धीच नसावी मुळातच. बुद्धीत काही बसलं, मनात आलं की ते कर्मामध्ये बाहेर येतं. बुद्धीतच जर चांगलं असेल तर वाईट कुठून येणार बाहेर? म्हणून जेव्हा शुद्धी म्हणतो आपण, आतून शुद्धी व्हायला पाहिजे, वरवरची शुद्धी नाही. तीर्थयात्रेला जाऊन आले, कडू दुधिया तसाचा तसाच, सगळीकडे जरी फिरला तरी आतला कडूपणा गेला कुठं? काशील जाऊन आलेले पण आतलं आत जसे तर तसेच आहेत. कडू दुधिया माखला गुळे जायचा असं म्हटलं, कडू दुधिया आणि त्याला वरनं गुळ माखला, तो कडूचा गुळ होणार का? त्यामुळे वरवर तुम्ही काय करता ह्यापेक्षा सुद्धा आत मन काय आहे, बुद्धी काय आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो. नीतीच्या पायावरच परमार्थ रुजतो. अनितीनं जाणारा असेल, अधर्माने वागणारा असेल, सचोटी नसेल, आपल्या घरच्या कामात असो, व्यवसायात असो, दुसऱ्याला कसं लुबाडायचं ही जर दृष्टी असेल तर तो नाम काय घेणार आणि परमार्थ काय करणार? त्यामुळे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मग आता हे मनात नको, मग मनात काय पाहिजे? सार विचार. काय सार आहे? असार जे दृश्य आहे, असार आहे जेवढं जेवढं दिसत आहे जाणार आहे. मग सार काय आहे? जे दिसत नाही, दिसेना जनी तेची शोधो नि पाय, पुढं म्हटलंय समर्थाने. जे दिसत नाही आहे ना ते सार आहे, ते तू शोधून पहा. आणि ते शोधायसाठीच ध्यानाला बसायचं, कारण ते बाहेर दिसणार नाही डोळ्याने, कानाने ऐकता येणार नाही, जिभेने चाखता येणार नाही, इंद्रियात येणारा विषय तो नव्हे. मग त्याला जर शोधायचं असेल तर अंतर्मुख होऊनच बसलं पाहिजे. म्हणून मना सार विचार, अंतरी सार विचार राहो. आतमध्ये एकच विचार करायचा की ते सार जे आहे ते मला मिळालं पाहिजे. त्याचा ध्यास डोक्यात घेतला पाहिजे की मला हेच पाहिजे, हे कसं मिळवायचं ते मला कोण सांगेल? सद्गुरु सांगतात, संत सांगतात की हा मार्ग आहे, ह्या मार्गाने तू जा की तिथं पोचशील. काय अडचण आली ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडचणी दूर करायचा प्रयत्न करतात, आपल्या शंका दूर करायचा प्रयत्न करतात. आणि आई जशी बोटाला धरून त्याला नेते तसे सद्गुरू नेत असतात. म्हणून मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली ग दि माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा अर्थात 30 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आजचं दिनविशेष जाणून घेऊयात. गुरु हरगोविंद यांची आज जयंती आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गीता रहस्य हा एक अद्भुत ग्रंथ तर आहेच, तसंच तो हिंदू धर्मविषयक तत्वज्ञानाने भारलेला एक सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे गीतेचं बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना इत्यादींनी परिपूर्ण आहे. गीता रहस्यात प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. उपसंहारासह एकूण 15 प्रकरणं पूर्वार्धामध्ये आहेत, तर उत्तरार्धात गीतेचं बहिरंग परीक्षण करण्यात आलंय. त्यात गीता आणि महाभारत, गीता आणि उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र, भागवत धर्माचा उदय आणि गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता आणि बौद्ध ग्रंथ, गीता आणि ख्रिस्ती बायबल असे एकूण 7 स्वतंत्र भाग आहेत. आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आलेला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचं मराठी भाषांतर आणि टिपा देण्यात आलेले आहेत. अगदी आजच्या भाषेतही लिहायचं तर एवढा सर्वसाक्षी ग्रंथ आजपर्यंत झालेला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला आणि तुरुंगातच लिहून पूर्ण केला. हा एवढा मोठा अलौकिक ग्रंथ लोकमान्यांनी विक्रमी वेळात लिहून पूर्ण केला. 2 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांनी ग्रंथलेखनाला प्रारंभ केला होता आणि पहिली 8 प्रकरणं त्यांनी 1 महिना 6 दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम 413 पानांचं होतं. त्यांनी 30 मार्च 1911 ह्या दिवशी संपूर्ण लेखन संपवलं आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. प्रत्येक युगाच्या जरुरीप्रमाणे समाजाचं योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून ज्या विचाराला प्राधान्य देणं आवश्यक ठरेल तो विचार गीतेच्या मुरलीतून उमटवून दाखवता येईल अशी गीतेची थोरवी आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ कर्मयोगशास्त्राचं विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ आहे. असा ग्रंथ शतकातून एकदाच होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: हे यमधर्म महाराज, तुम्हाला काय अशक्य म्हणे? कर्तुम वा कर्तुम अन्यथा वा कर्तुम तुम्ही समर्थ आहात. म्हणून म्हणे महाराज, तुम्ही तेवढं मला वर द्या. पहिल्या वरतीने घेतलेलं आहे आणि तशीच पुढे चालले. तो म्हणतो यमधर्माज, मग बाई आता मागे सरक म्हणले, तुला जे पाहिजे होते मी दिलेलं आहे, आता पुन्हा कशाला माझ्यावर देस? नाही म्हणे महाराज, मला जे पाहिजे तुम्ही दिलेलं नाही म्हणे. आपण साक्षात ज्ञानस्वरूप आहात, म्हणून म्हणे मला तुम्ही ज्ञानाचा उपदेश करा, की जेणेकरून ह्या मृत्यू संसार सागरात मी तरुण जाईन. ठीक आहे म्हणले यमधर्मराज. त्या ठिकाणी ज्ञान सांगतायत, बाई अंश रूपाने सर्व संयमनात यमः परमात्मा, सर्वांचा संयमन करणारा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा यमधर्मराज, धर्मराज जो आहे तो साक्षात मीच आहे म्हणले. जीव शिवांचा ऐकी त्या ठिकाणी आहे, प्रकृती निराळी आहे, पुरुष निराळे आहे, आपलं ज्ञानस्वरूप जाणून घे म्हणले. हे सगळं जग कसं आहे? हे प्रकृतीने उत्पन्न झालेलं आहे. सत्वर्ष तमात्मक असणाऱ्या गुणांनी हे सगळं जग व्याप्त आलेलं आहे. तेव्हा याच्या पलीकडचं ब्रह्मतत्व जे आहे ते मी तुला सांगतो. पुरुष कसा आहे? पुरुष असतो पुष्कर पलाश वन निर्लेप. जसं कमळात पान असतं, कमळाचं पान हे पाण्यामध्ये असतं, पाण्यात जन्मतं, पण पाण्यापासून पूर्ण अलिप्त असतं ते. म्हणून पार्वती मा आपले सावित्री, तुझं स्वरूप ते आहे, शिवस्वरूप तुझं आहे, बाई तू मोठी पुण्यवती, म्हणून हे ज्ञान जे ऐकतेस अनेक प्रकाराने ज्ञानाचा बोध करतात. ती म्हणते महाराज काय सांगू म्हणले, मन हे विषय वाचनाने व्यापलेलं आहे, ते काही केल्या बाहेर येत नाही आहे, तेव्हा ते कसं काढायचं? तेव्हा त्याने सांगितलं, बाई क्षीराद उदृत माध्यम यथा पुन्हा क्षीरतान्न याती. दुधाच्या प्रत्येक थेंबात तूप आहे, पण ते तूप एकदा बाहेर काढलं आणि पुन्हा दुधात जरी टाकलं तरी पुन्हा दुधाशी एकरूप होत नाही. फक्त बाहेर काढायची प्रक्रिया मात्र करावी लागते, त्याला तापवावं लागतं, साय काढावं लागतं, विरजण्यायला लागतं, पुन्हा ते घुसावं लागतं, लोणी येतं, ते लोणी पण पुन्हा तापवावं लागतं, तेव्हा तूप तयार होतं. म्हणून कर्म उपासना ज्ञान ह्या तीन प्रक्रिया आहे त्याच्यामधल्या. म्हणून कर्मकांड यथास्थित कर्म केलं पाहिजे. कर्माने चित्तशुद्धी होती, उपासनेने ज्ञानशुद्धी होते, उपासनेने म्हणून परमेश्वराजवळ जातो आणि शेवटी साक्षात ज्ञानस्वरूप होतो. जे ज्ञानस्वरूप झाले असताना संसारात राहून सुद्धा मनुष्य पूर्णपणे अलिप्त असतो, तो कशामध्ये सापडत नाही. अशा प्रकारे ज्ञानोपदेश केलेला आहे. इतकं सांगितलं मागोमाग चाललेलं आहे. म्हणे महाराज, मला फार आनंद झालेला आहे, डोळ्यातून पाणी लागलेलं आहे. हे बघितल्याबरोबर राजा तू यमधर्म प्रसन्न झाले आहेत. भाई तुला काय, तू दानाची योग्यते, तू ब्रह्मज्ञान मिळवण्याची योग्यते झालीस, तेव्हा तुला आणि काय पाहिजे असं म्हणून मागून घे, मी तुला देतो. फक्त सत्यवादाला मागायचं नाही. ते म्हणते ठीक आहे म्हणले महाराज. माझ्या वडिलांना पुत्रच नाही म्हणे, मी एकच एक कन्या आहे. तरी खरं म्हणजे पुत्रप्राप्तीची इच्छा केली होती, पण त्यांना पुत्र नाही आहे. महाराज माझ्या वडिलांसुद्धा पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्याबरोबर ठीक आहे म्हणले, तुझ्या वडिलांसुद्धा पुत्र होतील, तुला भाऊ होतील, असा आशीर्वाद त्यांनी दिलेले. आणि शेवटी करता करता करता यमधर्म संयमनी नगरी, संयमनी नावाची नगरी यमाची, त्या यमधर्म त्या नगरीच्या दरबारात जाऊन पोचलेले आहेत. ते म्हणतात, बाई सावित्री आत्तापर्यंत मी अनुग्रह करून तुला इथपर्यंत आणलं, पण ह्या मंदिर ह्या आतमध्ये कुणाला प्रवेश नाही आहे, तेव्हा तू बाई इथून परत जा. आणि सावित्री दरबारची तू उभारलेली आहे आणि यमधर्मावर आत चालले, त्याला का हात जाता येईना? तेव्हा डोळ्यात पाणी आणलेलं आहे, हात धुवून उभे आहे, फुला प्रार्थना करते, यमा धर्मराजा महाराज तुम्ही धर्मराजा मला टाकून का असता? म्हटले मी तुमची मुलगी आहे आणि मुली दुःख लुटून तुम्ही कुठे आत चाललात? म्हणून पुन्हा बाहेर उभारून प्रार्थना केली. त्याबरोबर यमधर्मराज पुन्हा बाहेर आलेले, तिची प्रार्थना ऐकली आणि संतुष्ट आले. बाई तुला काय तिसऱ्या वर मागून घे म्हणले, काय पाहिजे असं तो फक्त सत्यवादा मागू नको, तिसऱ्या वर मागून घे. मग ती म्हणते महाराज काही नको म्हणे, आमचे धीमतसेन महाराज आहेत, तेव्हा त्यांना 100 नातं होत असं आमची इच्छा म्हणाली, बाकी दुसरं काही त्याला सत्यवर एवढं एकच उरलं आहे, सत्यवर मागितलं नाही आहे, तेव्हा त्याला 100 नातं होत अशी आमच्या इच्छा एवढी, बाकी काही नाही. त्याबरोबर धर्मराजा म्हणतात तथा असतो. त्यावर ती हसायला लागली, म्हणे महाराज तुम्ही आशीर्वाद दिले आहे, एवढा एकूण एक मुलगा आहे, दुसरा मुलगा आले काही नाही आहे, आणि तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, तेव्हा तो मुलगा कसा होणार? मी जर वैद्यवाला पण मिळाला तर मुलगा कसा होईल? वगैरे यमधर्मराज हसायला लागले. म्हणजे तू चिकाटी वगैरे बघितली, तुझी ज्ञाननिष्ठा बघितली, तुझी भक्ती बघितली, हा सत्यवानचा परत घेऊन जा म्हणून त्याने सत्यवानाला परत दिलंय. आणि ते सांगितलं, बाई सावित्री हे तुझं आख्यान जे ऐकतील ते मोठे पुण्यवान लोक आहेत, त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. त्या वटवृक्षाखाली झोपला होता मुलगा, पण त्या वटवृक्ष साक्षिंतीने गेली होती म्हणून तेव्हापासून वटवृक्षाची पूजा सुरू झाली आहे. आणखी एक कारण असं आहे, वटव बाकी सगळे वृक्ष जे आहेत हे दिवसा फक्त प्राणवायू सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात असं शास्त्र म्हणतं. हल्लीच पुराणात म्हणतात हे वटवृक्ष असं आहे की जो रात्री सुद्धा प्राणवायू सोडतो. म्हणून मुद्दाम सत्यवरी त्या ठिकाणी वटवृक्षाखाली गेली होती, का या ठिकाणी प्राणवायूची उपलब्धता आहे. त्याप्रमाणे त्या यमधर्माच्या जीवात्माने परत गेल्याबरोबर सोडल्याबरोबर तो जीवात्मा खाली आलेला आहे. ही सत्य सावित्री पण खाली आलेली आहे आणि ते चलमान सुरू झालेलं आहे. आणि तो म्हणतो, अगं सावित्री किती वेळ गेला म्हटले, मला उठवलं का नाहीच म्हटले, किती वेळ झोपलेलं आहे म्हटलं, इथं आई वडिलांना तहान लागली असे, हे फळे इथंच पडलेले आहेत, हो महाराज चला म्हटले उठा आता म्हणून ते हाताला धरलेलं आहे. आणि ती मोळी मोळी घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर त्या दोघांनाही हिमतसेन राजाला दृष्टी आली होती, दोघांना दिसायला लागलेलं आहे की हे कसं काय झालं वगैरे वगैरे विचारल्यावरती साक्षात यमधर्माने प्रकट झाली. त्याने सांगितलं, बाबा नो हा सगळा तुमच्या सुनेचं प्रभाव पडले, त्याने म्हणले तुमचं पुण्य खूप वाढलेलं आहे, इथं स्मरण जरी केलं तरी त्या ठिकाणी रोगनाशकता येईल, इथं स्मरण ज्या करतील त्यांच्या घरी अखंडितपणे लक्ष्मी येईल, सावित्रीचं वटसावित्री व्रत जे करतील त्यांच्या घरी पुत्र पौत्र वगैरे अखंडितपणे नांदतील, महालक्ष्मी नांदेल, कीर्ती नांदेल वगैरे सगळं यमधर्माला पुढे येऊन आशीर्वाद दिलेले आहेत. आणि सांगितलं, जा म्हणले तुमच्या राज्यात तुम्ही जा आणि आनंदाने राहा. अशा प्रकारचं वटवृक्ष सत्यवान सावित्रीचं आख्यान त्या ठिकाणी आलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सगळे लोक यज्ञ करायला लागले. देवदेवाने यज्ञ केला की तो यज्ञाचा अन्न देवाला मिळत असे, पण मनुष्याने यज्ञ केल्यानंतर मात्र देवांना ते अन्न मिळत नव्हतं. ही देवांची तक्रार ब्रह्मदेवाने ऐकली, म्हणे असं कसं काय झालं. हो म्हणले, हा अग्नी तिथपर्यंत अन्न पोहोचत नाही म्हणले. त्याबरोबर अग्नीकडे आलेले, तो अग्नी म्हणला मी तरी काय करू, किती काम करू म्हणलं, देवांचा न देवा माझ्याकडे आलं तर मला जिवंत राहिलं पाहिजे, सगळ्या प्राणी मात्रांचे हृदयामध्ये जठराग्नी मीच आहे म्हणजे मी किती काम करू म्हणाले एकटा. त्याबरोबर ते म्हणले ठीक आहे, म्हणले आजपासून म्हणले तो गृहस्थ आश्रमी हो त्या म्हणजे कामाचे विभाग असेल म्हणाले. मग ब्रह्मदेवाने स्वतःची गोलोकातून एक गोपी आणलेली आहे, तिला स्वहा नाव ठेवलेलं आहे आणि स्वहाचं आणि ते यज्ञ पुरुषाचं दोघांचं लग्न लावून दिलं. आजपासून म्हणले स्वहा देवी आहे, ही स्वहा देवी म्हणले देवान अन्न पोचवत आहे. म्हणून कुठलंही कर्म झालं की इंद्र आहे स्वहा, अग्न आहे स्वहा, स्वहा म्हणतात. अग्न आहे स्वहा, अग्न यजन मम, म्हणजे माझं काही नाही आहे, मी सगळं स्वहा देवी देऊन टाकलेलं आहे. आता स्वहा देवीचं काम आहे की ज्याच्या देवा ज्याच्या देवाच्या आहुती त्याला नेऊन द्यायचं आहे, हे स्वहा देवीचं काम. म्हणून कामाचं विभागणी केली, अग्निने ग्रहण करायचं आणि स्वहा देवीने पोचवायचं. न अशा प्रकाराने देवांची तृप्ती आली म्हणून स्वहा देवी स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. पुढे पितृलोक आले, ते म्हणतो ब्रह्मदेवावर आमची काय व्यवस्था म्हणले, देवांची व्यवस्था आहे म्हणले, पितरांना काय स्वहा म्हणत नाही कोणी. मग त्या ठिकाणी स्वधा देवी स्थापना केली आहे. पितृद्देशाने जे कर्म करतात त्यांना स्वधा असं म्हणतात, स्वधा पितृभ्या, म्हणून पितरांना स्वधा या नावाने व्याख्यान करतात. म्हणून दुसरी कन्या उत्पन्न केली स्वधा आणि तिला सांगितलं, म्हणजे स्वधा देवी तू पितरांचे कर्म आहे, हे पितरांच्या पर्यंत जे काही पिंडदान केलं असेल, तर्पण केलं असेल, हे सगळं पितरांनी घेऊन पितरां तृप्ती करायचं तुझं काम. ती स्वधा देवी उत्पन्न केली. सगळे मानव म्हणायला लागले, महाराज आमच्या कर्माचं फळ कोण देणार म्हणले, हे सगळे तुम्ही स्वहा घेऊन जाते, अग्निपुरुष यज्ञाला घेऊन चाललाय, पण कर्माचं फळ कोण देणार. मग ब्रह्मदेवानी दक्षिणा नावाची कन्या उत्पन्न केली आणि अग्निदानाशी तिचा विवाह केला आणि सांगितलं प्रत्येक यज्ञामध्ये कर्मफळ द्यायचं तुझं काम म्हणाले. कर्माचे फळ ज्याने केलं असेल, कुठलाही असो, जपयज्ञ असो, ज्ञान यज्ञ असो, कर्मयज्ञ असो, जो जो कोण तू यज्ञ कराल ते यज्ञानंतर दक्षिणा द्यावी लागती. दक्षिणा जर नाही केली तर निष्फळ आहे, फळ मिळत नाही, बाकी काही नाही. कर्म होतं पण कर्मात जे फळ आहे, फळ सामर्थ्य हे दक्षिणा देवीला दिलेलं आहे. म्हणून यज्ञांत जे कोणी कर्म करतील त्या ठिकाणी दक्षिणा दिलीच पाहिजे असं ब्रह्मदेव नियम घालून दिला. ह्या तीन कन्याने त्यांनी उत्पन्न केले. पुढे भगवान शंकरांचं चरित्र आलेलं आहे, सती चरित्र आलेलं आहे. भगवान शंकर कसे हे विरक्त आहेत, कैलास हिमालयात जाऊन राहायचे, तपश्चर्या करायची, हाच त्यांचा नियम. पण गोलोकामध्ये राधिका देवी होती, ती म्हणते भगवान पूर्वी वरदान दिलं होतं भगवान शंकर किती विरोध झाले, तरी तुम्हाला विवाह केलाच पाहिजे असं पहिल्या वेळेस सांगितलं होतं. त्याप्रमाणे राधिकेच्या अंशातून सती नावाची कन्या दक्ष प्रजापतीच्या घरी उत्पन्न झालेली आहे. अतिशय सुंदर कन्या दक्ष प्रजापती सती अत्यंत प्रिय होती, पण पूर्वजन्म संस्कारामुळे सती नेहमी भगवान शिवांचं पूजन करायची. रोज 1000 बिलोपत्र आणायची आणि भगवान शंकरांची पूजा करायची. बिलवृक्षाच्या खाली बसून ओम नमः शिव ओम नमः शिव वगैरे आराधना करायची. दक्ष प्रजापतीला काय ते आवडत नव्हतं, पण काय करते करू दे म्हणून सोडून दिलं होते. पुढे कालांतराने सती वयात आलेली आहे. आता हिला कुळाला द्यायची विचार करता करता पृथ्वीला अनेक राजे लोक होते, तेव्हा त्यांनी विचार हा तुला पसंत आहे का, हा तुला पसंत आहे का, हा तुला पसंत आहे का. तेव्हा तिने मला कोण नको म्हणणं, मला फक्त शिवांशी विवाह करायचं म्हणून सांगितलं. त्यावर दक्ष प्रजा भयंकर रागावले, छेचे म्हणले शंकराला, शंकराला मी दावे करणार नाही म्हणले. मी कसा आहे, मी सगळा प्रजापती आहे, पृथ्वीचा मालक मी आहे, स्वतः राजा आहे, तो कसा म्हणजे भडंग आहे म्हणले. काय दे जाऊ म्हणले, लोक कुणी बैलावर बसत नाहीत, हा म्हणले बैलावर बसतो म्हणाले. लोक स्मशान राहत नाहीत, हा स्मशान जाऊन राहतो म्हणले. त्याचे मित्र कोण आहेत, भूत प्रेत पिशाच हे सगळे मी याच्या गणित म्हणले. तेव्हा अशा ठिकाणी मी तुला देणार नाही म्हणले. आपल्या कन्याचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे म्हणून मी तुला अजिबात देणार नाही. तिचा हट्ट निराळा, ह्याचा हट्ट निराळा. शेवटी म्हणलं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव विचारतात, बाबा रे हिची गाठ कोणाशी मानली, ब्रह्मलिंग काय ते तरी सांग. ब्रह्मदेव म्हणतात, बाबा दक्षा तुझ्या विवाहामध्ये तुझी पसंती म्हणली, तिच्या विवाहात तिची पसंती आहे म्हणले. तुला शंकर प्रसन्न असेल तर तू कशाला मध्ये पडतो म्हणले. तेव्हा म्हटले विवाह करून टाक, ब्रह्मलिंग तसंच आहे म्हणाले. आणि ब्रह्मदेव समजवल्यामुळे नाईलाज झाला, शंकरानं बोलवलं आणि सतीचा आणि त्या दोघांचा विवाह करून दिला. पुढे कालांतराने दक्ष प्रजापतीने प्रयागमध्ये मोठा यज्ञ केलेला आहे. त्या यज्ञाला सगळ्यात बोलावलंय आणि शिव जावं त्यांनाही बोलावलेलं आहे. भगवान शिव त्या ठिकाणी बसलेले आहे. तू शिवांचा एक नियम होता, रिकामा अर्धघडी राहू नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्धा क्षेव सुद्धा रिकामा राहायचं नाही. हरिभट सांगितलं रिकामा अर्धघडी राहू नको सांगितलं त्यांनी. आणि शिवांचं नियम होतं रिकामा कधी बसायचंच नाही आणि काही कोणाशी बोलायचं नाही. बोलायचं फक्त रामाबरोबर आणि श्रीराम जय राम जय जय जय राम म्हणत बसायचं, बाकी काही राम राम म्हणत बसायचं. त्याने बघितलं सभा भरलेली आहे, सगळे सगळे इंद्र वरुण अग्नि सगळे आलेले आहे आणि आपापले गप्पा मारत बसलेले आहे हे त्याने बघितलं. हे मात्र कोणाशी काही बोलले नाही, एक नाही दोन नाही, मांडे घालून पद्मासन घातलेलं आहे. राम नाम घेता घेता समाधी लागली आणि सगळे तसे बसले. थोड्या वेळाने दक्ष प्रजापती आले. आल्याबरोबर सगळे देव उठून उभारलेले आहेत, सगळ्यांनी अभिवादन केलं कारण राजा होता. शंकर भगवान काय उठलेले, कारण ते त्यांनी समाधी लागलेली. त्याबरोबर दक्ष प्रजापती भयंकर कोप आलेला आहे आणि त्यांनी निंदा करायला सुरुवात केली. हा बघा म्हटले शिव म्हणले, काय ढोंगे मनुष्य बघा म्हटला, हे काय समाज लावायची जागा आहे का म्हणले. एकांतात बसून उपासना केली गोष्ट राहिली, समाज काय चार लोकात लावायची असते का म्हटले. हा ढोंगे मनुष्य आहे, ह्याला साधा लोक व्यवहार नाही. आपण घोड्या बसून येतो, हा म्हणजे बैलावर बसून येतो. आपण स्मशानात जातोही, हा स्मशानात जातो. नुसतं स्मशानात जात नाही, तिथं चिता भस्मकून अंगाला लावतो म्हणले रोजच्या रोज. भूतप्रेतांचं नाव आपण घेत नाही, ह्याच्या भोवती कायम भूतगण असतं म्हणले. तेव्हा अत्यंत अमंगल मनुष्य हा. आपण अस्थिला शिवत नाही, हा नररुंडाची माळ घालतो गोळ्यामध्ये. कधी दिगंबर अवस्थेत विंडत असतो, जटा काय सोडतो, काय त्याचा भरोसा काय नाही आहे. हा उन्मत्तपणे वागतो, वेड्या पेशासारखं वागतोय. मी माझी मुलगी देऊन फसलो म्हणले, आता काय बोलता येत नाही. एकतर मी राजा आहे, पृथ्वीचा प्रतिमी आहे आणि दुसरा म्हणजे शास्त्र आहे. तर दोन्ही बाजून त्यांनी माझा मान ठेवायला पाहिजे होता, उठून मला वंदन करायला पाहिजे होतं. हा बा कसं डोळे मिटून ढोंगासारखं बसलाय म्हणले वगैरे वगैरे सगळी निंदा केली. त्याबरोबर नंदीश्वर तिथे बसले होते, त्यांनी दक्षाला शाप दिला, बाबा रे तुम्ही कर्मकांडी माणसं, तुम्हाला शिवांचं ज्ञान कसं होईल. शिव कसे आहेत, कर्म अकर्माच्या पलीकडचे आहेत ते. निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा, त्यांना विधी पण माहीत नाही, निषेध पण नाही आहे, अशा अतीत अवस्थेत नेत आहेत. विधी निषेध कोणाला आहेत, ज्यांना खायला लागतं, ज्यांना प्यायला लागतं, ज्यांना संसारिक वासना आहेत, त्यांच्याकडचं विधी निषेध आहे. हे सगळ्या जातीत आहेत, त्यांना खायला असलं काय नसलं काय, अंगावर वस्त्र असलं काय नसलं काय, अशा अतीत अवस्थेत येणार आहेत. निश्चित त्रिगुणाच्या अतीत झाले आहेत. त्रिगुणाच्या अलीकडे जी माणसं आहेत ती मुक्त होण्याकरता म्हणून कर्मकांड सांगितलेले आहेत. हे मुक्त अवस्थेत आहेत, तेव्हा त्यांना शाब्दून काय कळलं, बाबा रे तुम्हाला कधी ज्ञान होणार नाही, तुम्ही कर्मकांड आहात, तुम्हाला ज्ञान कधी होणार नाही म्हणून नंदीश्वरांनी त्यांना शाप दिला. त्याबरोबर पुन्हा दक्षिण शाप दिला, तुम्ही शिवगण कशा आहात, तुम्हाला भक्षाभक्षाचा विचार नाही आहे, तुम्हाला आचार सुचिता हे तुमच्यावर राहणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना शाप दिला. हे सगळं ऐकल्यावरती भगवान शंकरन डोळे उघडले आहेत. नंदकिशोरला म्हणता, बाबा रे रागवू नकोस म्हणते, मी रागवलो का बघ म्हटले. भगवान शंकर अजिबात रागवलेले नाही आहेत, सासरा आहे, मोठा मनुष्य आहे, त्याला काय बोलायचं बोलायचं म्हटले, आपण काही बोलायचं नाही. मग उठलेले आहेत आणि कैलास पर्वत जाऊन बसले. दक्षाला मोठा आनंद झाला, बरं झालं म्हणे पिढा, आपण हाकून द्यायच्या आधी आपण दुमून गेले फार चांगलं झालं म्हणतो. आणि पुढे दक्ष प्रजापतीने दुसरा यज्ञ आरंभ केलेला आहे. हरिद्वारजवळ कणखल नावाचं क्षेत्र आहे, आपण पुष्कळ लोकांनी पाहिलं सुद्धा असे ते कणखल क्षेत्रामध्ये पुन्हा यज्ञ आरंभ केलेला आहे. आता म्हणले त्याला बोलवायलाच नको इकडे, त्या पिशाच्या इकडे बोलवायला नको. कोणतरी शंकरांनी निमंत्रण केले, बाकी सगळ्यांनी निमंत्रण केले आणि सती दक्षकन्या कैलास पर्वतावर बसलेली आहे. आणि तिने बघितलं आपल्या सगळ्या बहिणी आकाशात बसून विमानापासून चाललेली आहेत. 27 नक्षत्र हे त्याच्या बहिणी होत्या सगळ्या, आणि विमानापासून चंद्रावर चालल्या होत्या. रोहिणी, स्वाती, विशाखा वगैरे सगळे नटून थटून अलंकार घालून चंद्राला विमान घेऊन चालल्या होत्या. ते सतीने बघितलं, तेव्हा तिला वाटलं आपल्या वडिलांकडे यज्ञ चाललेले आहेत, सगळ्या माझ्या बहिणी नटून थटून चाललेल्या आहेत, तेव्हा आपणही गेलं पाहिजे अशी मनात इच्छा उत्पन्न झाली. आणि भगवान शंकरांना उठवलं, त्यांनी समाधान उठवलं. भगवान शंकर म्हणतात, काय काय झालं, काय प्रकारे मला उठवलं का? काय नाही म्हणले, म्हणे आपल्या कानावरती आहे का? म्हणले काय? आमच्या वडिलांनी म्हणे यज्ञ आरंभ केलेला आहे, कणखल क्षेत्रात मोठा यज्ञ करतायत, तेव्हा मला तिकडे जायची इच्छा आहे. तुमच्या कानावर आलं की नाही? हो, माझ्या कानावर आलं म्हणले. मग आपण जायचं का? म्हणले छेचे म्हणले, आजीबाजू जायचं नाही म्हणले. त्यांचं कुठं निमंत्रण आलं म्हणले आपल्याला? आणि त्यातून म्हणे निमंत्रण आल्याशिवाय सासूरवाला अजिबात जाऊ नये, असा लौकिकातला नियम आहे. तेव्हा तू बाई कन्या आहेस, तू असं असं लग्न कोणी लागले आहेस, आपल्याला निमंत्रण नाही आहे, आपण कसं काय जायचं? त्यावर ती म्हणते, अहो माझे बाबा विसरले असतील. म्हणले यज्ञ मोठं काम आहे, सगळ्या देवा निमंत्रण केलं आहे, त्या तुमचा मला विसरला असेल आणि वडिलांकडे जायला कशाला काय म्हणले, आमंत्रणाची अपेक्षा पाहिजे म्हणले. आणि त्यातून यज्ञ चाललेलं आहे. यज्ञामध्ये कसं आहे, नियम काय आहे, वेद असा म्हणतो, अनाहुतो धनंगच्छेद. ज्या ठिकाणी यज्ञात चालला असेल त्या ठिकाणी बोलवायची अपेक्षा करू नये. या ठिकाणी ज्ञान यज्ञ चाललेलं आहे, कळल्यावर आलं पाहिजे किंवा कोणते आम्हाला निमंत्रण करतील, मग आम्ही भागवताय जाऊ असं म्हणायचं नाही. म्हणले ज्ञान यज्ञ चाललंय ना, आपण गेलं पाहिजे, आपला उद्धार करून घेतलं पाहिजे असं वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून म्हणे महाराज आपण जाऊया त्या ठिकाणी. तू म्हणतेस ती गोष्ट खरी आहे. म्हणले अनाहुतो धोरंगच्छेद बरोबर आहे, पण त्या ठिकाणी बाई तुझा अपमान होईल आणि न बोलवता जाऊ नये वगैरे सगळं भगवान शंकर पुन्हा पुन्हा समजू सांगतायत. नाही नाही म्हणले, आपण जायचंच म्हणले. तुमच्या मनात जो माझ्या वडिलांच्याशी राग आहे तो अजून गेले दिसत नाही म्हणाले. भगवान शंकर म्हणतात, मी सगळं विसरून गेलो म्हणले, पण तुझे वडील अजून काही विसरले नाही म्हणले अजिबात. म्हणतो निमंत्रण पाठवलेलं नाही आहे. सती पुन्हा सांगते, म्हणे महाराज हा लौकिक व्यवहार आहे, आपण संसारी माणसं आहोत, आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे तर आपल्याकडे चार लोक येतील, आपण कोणाकडे गेलो नाही तर आपल्याकडे कोणी येणार नाही. बघा ती प्रतिगृहणाची गुह्यमागच्या ती पृच्छती, हे संसार लक्षण आहे. गेलं पाहिजे आपण लोकांकडून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे आपण जेवायला गेलं पाहिजे, त्यांना जेवायला बोललं पाहिजे, त्यांच्या गुप्त गोष्टी आपण विचारलं पाहिजे, मित्रत्वाने आपल्या गुप्त गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे, त्यांच्या दुःखात सहभागी झाला पाहिजे. हा लौकिकातला व्यवहार आहे, म्हणून महाराज आपण जायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कोणी येणार नाही, म्हणजे आपल्याकडून आपल्या मुलांच्या लग्न लग्न व्हायला कोणी येणार नाही. भगवान शिव म्हणतात, माझ्याकडे कोणी यायलाच नको म्हणाले. लौकिकातले कुणीही माणसं माझ्याकडे येऊ नयेत म्हणून मी कैलास पर्वत जाऊन बसलो, लांब जाऊन बसतो म्हणले. तिथं कोणी यायला नको म्हणले माझ्याकडे, इथं लौकिक मान नकोच आहे. पण सतीत जायची फार इच्छा होती, तडफडे लागली. तेव्हा म्हणते माणूस, तुम्हाला यायचं येऊ नका, पण मी म्हटलं जाते. भगवान शिव म्हणतात, तुझी इच्छा असेल तसं कर, मी जा. भगवान शिवांची पडत्याफळाची आज्ञा घेतलेली आहे आणि सती दक्षाच्या यज्ञामध्ये आली. आल्याबरोबर सगळ्या बहिणींना मोठा आनंद झालेला आहे, सगळ्या बहिणींनी गळ्यात गळा घातलेला आहे, आलिंगन दिलेलं आहे. बाई तू एकटीच तिकडे बाहेर आली ते, बाकी सगळे आपण बहिणी आलेलो. बहिणी आनंद झाला, मावशीला आनंद झालेला आहे, मातोश्रीने आनंद झालेला आहे. आणि ते हिंडत हिंडत दक्ष प्रजापती प्रणाम करण्याकरता म्हणून ते यज्ञशाळेत गेले. तिला बघितल्या बरोबरीने कपाळ आठ्या घातलेले आहेत. ही कशाला पिढ्या आली म्हणे, हिच्या पाठोपाठ पुन्हा तोही बैजार बसून येईल म्हणले. या ठिकाणी आता मुद्दाम येऊ नये म्हणून निमंत्रण दिलं नव्हतं, ही आलीच म्हणले शेवटी पुन्हा. अंडा सुरू केली बाई, तो महाकामी मनुष्य आहे, तो बैला बसून येईल म्हणले. आता नुसतं ऐकणार नाहीये, भूत पिशाचार घेऊन येईल, स्मशानाचा राग घेऊन येईल म्हणले. काही त्याला कळत नाही, त्या लौकिकातले ज्ञान नाही, अलौकिकात नाही, महाढोंगी मनुष्य आहे. अशा प्रकारे शिवनिंदा आरंभली. त्याबरोबर त्याला भयंकर वाईट वाटलं, पण शिव म्हणतो ते खरंच आहे म्हणले. आपले वडील जरी असले तरी हा शिवद्वेष्टा मनुष्य आहे, तेव्हा ती उपदेश करते यद्यक्षर नाम गिरे नितंद्रुणाम बाबा रे शिव शिव हे दोन शब्द असे आहेत जगाचं कल्याण करणारे आहे. सकृत प्रसंगात अघमाशु हंती तत सुकुंदर शिव शिव म्हटलं सगळ्या पापांचा नाश करणार आहे. पण तुला काय कळायचं म्हटले तुला सांगून तरी काय उपयोग आहे म्हणून बाबा हा देह हा तुझ्या अन्नाने वाढलेला आहे हा तुझ्या घरी जन्मलेला देह आहे तेव्हा शिवद्रष्ट्याचा देहच मी ठेवणार नाही आता या ठिकाणी. इथे भरतुस तो भरतुस चरणांबुजा सम आपल्या जगद्गुरुस चिंतयती जगद्गुरु असणाऱ्या शिवान चिंतन केलं आहे उत्तर रेखे तोड करून बसलेले आहे आणि बघता बघता एकदम जाठरागने पेटलेल्या शरीरातला हा सतीच देह त्या ठिकाणी पडला. पडल्याबरोबर ही बातमी त्यांना कळलेली आहे शंकरांना की सतीने देह टाकलेला आहे. शंकर भयंकर दुःख केलेला आहे वीरभद्राला उत्पन्न केलेला आहे आणि दक्षयज्ञाचा विध्वंस केलेला आहे आणि सतीचा देह हातावर घेतलेला आहे आणि 12 वर्ष पण शंकर भगवान सगळ्या भारतवर्ष हिंट आहेत हे सती ऊट बाय ऊट तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आहे अत्यंत शोक केला आणि 12 वर्षपर्यंत प्रयत्न केला काय नाही हातावर ते प्रयत्न घेऊन भगवान शंकर हिंट आहेत. ही सगळी अवस्था बघितल्यावरती ब्रह्मदेव विचारतायत भगवान विष्णूने आता काय करायचं म्हणले त्या देहाचं काय तरी केलं पाहिजे लोक उत्तर क्रिया करायला लोक का म्हणले भगवान शंकर काय द्यायला तयार नाही आहेत आणि ज्वालावर उठून हातामध्ये घेऊन उभारले भगवान शंकर. शेवटी भगवान शिवाने शरण गेले म्हणे महाराज त्या देहाचं काय करायचं म्हणले आता सतीने स्वतःच्या इच्छेने देह टाकलेलं आहे तेव्हा याचं काय करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं आता भगवान विष्णूने म्हणे चक्र सोडून ह्या देहाचे तुकडे तुकडे करायचे म्हणले ह्या देहाला मृत्यू नाही म्हणले का मृत्यूंजय असणार मी हा देह आता माझ्या घेतलेला आहे तेव्हा देह काय नष्ट होणार नाही आहे म्हणून भगवान शंकराने स्वतः चक्र तुकडे तुकडे करून त्याचा नाश करून टाकणे एवढा एकच उपाय आहे की आपण भगवान शंकराचे सुदर्शन चक्र घेतलेलं आहे आणि त्या देहाचे तुकडे तुकडे करून इथे स्थळ पडले. भारतवर्षात ज्या ज्या ठिकाणी ते देहाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ उत्पन्न झालेले आहे. गोमंतकामध्ये शांतादुर्गा आहे कलकत्त्याला महाकाली आहे आसाममध्ये गुवाहाटीला कामाख्या देवी आहे तिथं कन्याकुमारी देवी आहे मधुराई मीनाक्षी आहे हिची मोठी शक्तीपीठ उत्पन्न झालेली आहेत. ही शक्तीपीठ म्हणजे त्या देवीच्या अंगावर जे जे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी शक्तिरूप उत्पन्न झालेले आहेत आणि भगवान शिव त्या ठिकाणी जाऊन वास केलेला आहे आणि त्याने वरदान दिले ह्या ठिकाणी जे कोणी अनुष्ठान करतील त्याच्यावर देवीची माझी पूर्ण कृपा होईल अशा रीतीने शक्तीपीठ उत्पन्न झाले. अगोदर शंकर वैराग्य संपन्न आणि सती मिळाल्यामुळे अत्यंत दुःख होऊन तपश्चर्या करण्याकरता पुन्हा निघून गेले. तर ब्रह्मदेवाने पुन्हा गोलोकात जाऊन भगवान कृष्णाने सांगितलं म्हणे असा सतीचा देह उत्पन्न झाला होता पण म्हणले तो नष्ट आला आहे आणि तुम्ही तर सांगितलं होतं की भगवान शिवाने संसार व्हा असं तुम्ही सांगितलं होतं आता संसार कसा होणार. तेव्हा ते राधादेव म्हणते काही घाबरू नका म्हणले मी पुन्हा माझ्या अंशाने तिचा अवतार घेणार आहे पर्वतराज हिमवानाच्या कुशामध्ये मेनकेच्या पोटी मी पुन्हा जन्माला सांगितलं आणि सती जो आत्मा होता तो आत्मा पुन्हा पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वती जन्माला आलेली आहे.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत। दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात मना सज्जना। आता मन हे सज्जन आहे का खरं, म्हणजे त्याच्यासारखा व्याप नाही, पण माझा बाळ्या माझा राजा असं म्हणून त्याला हळूहळू जरा कुरवाळून त्याला मार्गाला लावावं लागतं। तसं मनाला देखील म्हणून तू चांगला आहेस ना, शाणा आहेस ना असं म्हणायचं। तसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे। जायचं ना आपल्याला भक्तिमार्गाने जावं। परमार्थाच्या मार्गात भक्तीच जर नसेल तर मार्गक्रमणच होऊ शकत नाही। त्यामुळे भक्ती तर पाहिजे, पण ही भक्ती कशी पाहिजे? योगासहित भक्ती पाहिजे। भक्तियुक्त योग किंवा योगरूप भक्ती, आणि त्याला ज्ञानाची जोड पाहिजे, आणि कर्म तर व्हायलाच पाहिजे। म्हणजे तर भक्तिपंथ याचा अर्थ पुष्कळ अर्थ असा घेतला जातो की समर्थांनी योगाबद्दल वगैरे काय सांगितलेलं नाही, ज्ञानाचंही काही दिसत नाही, तर नुसतं श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की काम झालं असं नाही। श्रीराम जयराम म्हणताना देखील तो श्रीराम कोण आहे, कुठं आहे, त्याचं निवास काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, नाम घेता घेता आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं ते नाम घेतलं पाहिजे। नाम घेता घेता आता म्हटलं त्याप्रमाणे नामही थांबून गेलेलं आहे आणि जीव शिवाशी एकरूप झालेला आहे। अशी स्थिती येण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची चकार आहे। समर्थांचा अनेक ठिकाणी चकार येतो, असंच याचा अर्थ दुसरं काही नाही। म्हणून भक्तिपंथेची जावे, जाई म्हणत नाही, जावं विद्यार्थ आहे असं आपण भक्तिमार्गाने जावं। भक्तिपंथेची जावे तरी असं जर केलं तर श्री हरी पाविजे तो स्वभावे असं सांगितले। मार्गाने जर गेलात तर तो श्रीहरी राघव जो आहे तो पाविजे येतो, सहजच आपल्याला तो पावन मिळून जाईल आपल्याला। ज्याच्यासाठी आपण ही खटपट करायची असं म्हणतो आहे तो जर मिळायला हवा असेल तर ह्या मार्गाने गेला तर तो सहजच मिळेल। मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्यांनी निंदते सर्व सोडवून द्यावे। जगामध्ये ज्या गोष्टी निंद्य समजल्या आहेत, जे करू नये ते सांगितलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे। नेहमी सांगताना संत देखील काय करावं हे जसं सांगतात तसं काय टाकावं हे देखील सांगतात। जसं डॉक्टरने औषध घेताना हे घ्यावं म्हणतात ते पथ्यासहित घ्यायला पाहिजे, काय सोडायचं तेही सांगतात। तसं इथे त्यांनी म्हटलं आहे निंदे जे आहे ते सर्व थोडंसं सोडलं आहे आम्ही, सगळं सोडायला पाहिजे। नाही तर हे सोडलं आहे हो, पण ते धरलं आहे नाही चालायचं। म्हणून ज्यांनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि ज्यांनी वंद्य ते सर्व भावे करावे। ते सर्व दोन्हीकडे येतं, सर्व करावं आणि सर्व भावे करावं। सर्व भावानिशी करायला पाहिजे। कुठून तरी करून टाकलं, तुम्ही म्हणलात ना ध्यानाला बसा, एक 10 मिनटं ध्यानाला बसून टाकलं, एक माळ ओढून टाकली असं टाकावी कायचं नाही, पूजा करून टाकली असं नाही। सर्व भावे, एक नाम घेतलं तरी असं घेतलं पाहिजे की ते नाम घेतलं की गेला त्याच्याशी देहभान, संपलं इकडचं, रंगला त्याच्यामुळे। म्हणून वंद्यते सर्व भावे, सर्वच्या सर्व गोष्टी अत्यंत भावानी, मनापासून, प्रेमानी, नम्रतेने, पारमार्थिक इच्छेची अपेक्षा धरून करावं। आणि काय करायला सांगितलं? प्रभाते मनी राम चिंतित जावा म्हटलंय। नुसतं तोंडाने राम राम म्हणतायत आणि बघून घेतो आता उठल्यानंतर काय ते असं नाही आहे. रामाचं चिंतन व्हायला पाहिजे आणि मग त्या रामाचं चिंतन होण्यासाठी तो राम सर्वाभूती भरलेला आहे, घटाघटातून राम भरलेला आहे. जी माझ्या आजूबाजूला मंडळी वावरत आहेत ती देखील रामरूपच आहेत. अशा बोधाने प्रत्येकाशी नम्रतेनं प्रेमानं वागत बोलत अशा तऱ्हे. म्हणून प्रभाते सकाळी उठल्यापासनं, प्रभाते म्हटलंय आपल्या 8 वाजता उठतायत आणि त्याला प्रभात म्हणत नाहीत. प्रभात म्हणजे सूर्य उजाडाच्या आत उठायला पाहिजे. म्हणून प्रभाते मनी, भगवंताचं चिंतन मनात करायचं आहे, आतून बाहेर आलं पाहिजे. नाही तो वर चाललेला आहे आणि आत काहीच नाही, त्याला काही उपयोग नाही. एक वेळ बाहेर नाही आलं तर चालेल, पण मनात असलं पाहिजे त्याचं चिंतन. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीतून नंतर येईल, आधी आतमध्ये यायला पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर. इथं सदाचार म्हणजे सदूचं आचार नव्हे, किंवा आम्ही बरं वागतो एवढं नव्हे, नुसतं सतकडे नेणारा आचार पाहिजे. सत परमात्मा, प्रत्येक कर्म आपण जे करतो ते त्या सतकडे जात आहे का नाही बघायला पाहिजे. काय आपण जेवतो आहे, खातो आहे, काम करतो आहे, प्रत्येक गोष्ट त्याचा सगळ्याचा मोहरा त्या सतकडे गेला पाहिजे. म्हणून सदाचार हा थोर हा महत्त्वाचा आहे, सांडू नये तो. त्यामुळे सोर सदाचार जो आहे हा जरा देखील सोडता का म्हणाय, सांडू नये तो. जनी तो चितो मानवी धन्य होतो, असं जो करणारा असेल तोच पुरुष मानव या जगात धन्य होतो. खरं म्हणजे एक श्लोकात सांगितलेली जी साधनं आहेत तेवढी जरी केली तरी पुरेशी आहे, नेमकी कळली पाहिजे. म्हणजे तर जगी तो चितो मानवी धन्य होतो. मग आता काय नसावं, मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासनाच असणार नाही अशी निर्वासन स्थिती यायला फार पल्ला गाठावा लागतो. मग तो पण वासना येणार काही ना काही मनामध्ये, कामना येणार, वासना येणार. मग ती वासना किमान पक्षी दुष्ट तरी नसावी. म्हणून मना वासना दुष्ट कामा नाही, त्याचा काही उपयोग नाही आहे. आता दुष्ट वासना तरी काय येते असं जर विचारलं तर, दुष्ट वासना जी येते तीसुद्धा स्वार्थापोटी येते. जर सर्वांच्याबद्दल मनामध्ये प्रेम असेल तर दुष्ट का बरं वासना यावी, काही कारणच नाही. मनात सारखं सकाळी उठल्यावर असावं असावं, सर्वेपि सुखिन संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतो, मा कश्चित दुःखम आपनुयात. दुसऱ्याच्या दुःखावर आपलं सुख अवलंबून ठेवता का माने, उलट दुसरा सुखी आहे ना मला आनंद आहे, शेजारी आनंदात आहेत ना मला आनंद आहे, घरात सगळी ठीक आहेत ना मला आनंद आहे. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे, मनात येता कामा नये. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. पापसुद्धा एकदा ह्या परमार्थाची मूळ भूमिका समजली ना की सगळ्या ग्रंथांचा अर्थ कळत जातो. आता ही पापबुद्धी जी म्हटलेली आहे ना, ही पापबुद्धी तरी कशामुळे पाप आहे, देहबुद्धीमुळेच, स्वार्थामुळेच पाप आहे. पापाचरण तरी मनुष्य का करतो, स्वार्थाच्या पोटी. तो स्वार्थ जर नसेल, परार्थाची भूमिका असेल आणि परमार्थाची जर असेल तर फारच चांगली. म्हण मना सर्वथा पापबुद्धी नको रे, म्हणजे पाप कर्म पुढे आलं, पापबुद्धीच नसावी मुळातच. बुद्धीत काही बसलं मनात आलं की ते कर्मामध्ये बाहेर येतं. बुद्धीतच जर चांगलं असेल तर वाईट कुठून येणार बाहेर. म्हणून जेव्हा शुद्धी म्हणतो आपण, आतून शुद्धी व्हायला पाहिजे, वरवरची शुद्धी नाही. तीर्थयात्रेला जाऊन आले, कडू दुधिया तसाचा तसाच, सगळीकडे जरी फिरला तरी आतला कडूपणा गेला कुठं. काशील जाऊन आलेले आहेत पण आतलं आत जसे येतात तसेच आहेत. कडू दुधिया माखला गुळे जायचं असं म्हटलं. कडू दुधी आणि त्याला वरनं गुळ माखला तो कडूचा गोड होणार का? त्यामुळे वरवर तुम्ही काय करता ह्यापेक्षा सुद्धा आत मन काय आहे, बुद्धी काय आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणते म्हणतात मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो. नीतीच्या पायावरच परमार्थ रुजतो. अनितीनं जाणारा असेल, अधर्माने वागणारा असेल, सचोटी नसेल, आपल्या घरच्या कामात असो, व्यवसायात असो, दुसऱ्याला कसं लुबाडायचं ही जर दृष्टी असेल तर तो नाम काय घेणार आणि परमार्थ काय करणार. त्यामुळे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मग आता हे मनात नको, मग मनात काय पाहिजे? सार विचार. काय सार आहे? असार. जे दृश्य आहे असार आहे, जेवढं जेवढं दिसत आहे जाणार आहे. मग सार काय आहे? जे दिसत नाही, दिसेना जनी तेची शोधोनी पाहे, पुढं म्हटलंय समर्थाने. जे दिसत नाही आहे ना ते सार आहे, ते तू शोधून पहा. आणि ते शोधायसाठीच ध्यानाला बसायचं, का ते बाहेर दिसणार नाही डोळ्याने, कानाने ऐकता येणार नाही, जिभेने चाखता येणार नाही, इंद्रियात येणारा विषय तो नव्हे. मग त्याला जर शोधायचं असेल तर अंतर्मुख होऊनच बसलं पाहिजे. म्हणून मना सार विचार, अंतरी सार विचार राहो. आतमध्ये एकच विचार करायचा की ते सार जे आहे ते मला मिळालं पाहिजे. त्याचा ध्यास डोक्यात घेतला पाहिजे की मला हेच पाहिजे. हे कसं मिळवायचं ते मला कोण सांगेल? सद्गुरू सांगतात, संत सांगतात की हा मार्ग आहे, ह्या मार्गाने तू जा की तिथं पोचशील. काय अडचण आली ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडचणी दूर करायचा प्रयत्न करतात, आपल्या शंका दूर करायचा प्रयत्न करतात. आणि आई जशी बोटाला धरून त्याला नेते तसे सद्गुरू नेत असतात. म्हणून मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञैः सनिकादिभिः परिवृतम् सिद्धैः समाराधितम् दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा धेयं सदा योगिभिः. नवनाथ स्मरण मंत्र. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. नित्योपासकाने नित्यपाठात शक्यतो खंड पडू देऊ नये. प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे. कवचपाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा. उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा. अनुष्ठानासंबंधी माहिती. अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस. महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी. त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा. तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे. सदाचाराने वागावे. काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीती रक्ष डाकिनीती रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ती रक्ष कवचशक्ती रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयम गणपतिम पीठत्रयम भैरवम सिद्धाढ्यम बटुकत्रयम पदयुगम द्युतिक्रमम मंडलम वैराटाष्ट चतुष्टयम च नक्कम वैरावली पंचकम श्रीमन्मालिनी मंत्र राज सहितम वंदे गुरोर मंडलम इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः, आगच्छ आगच्छ बली, सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी, शंख चक्र गदा पद्मधारिणी, मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी, सर्वजन वशकारिणी, साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी, यन्मम वशगा, ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता, इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता, निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः, असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी निवडुंगाच्या काटेरी बनात चालत गेले तेव्हा त्यांची सावली झालेला चोळाप्पा त्यांच्या पाठोपाठ गेला हे सर्वांनी पाहिलं होतं। जणू गुलाबांच्या पाकळ्यांवरून अलगदपणे जावं तसं ते चालत होते। स्वामींचे चरण काट्यांना लागता क्षणी त्यांच्या गुलाब पाकळ्या होत होत्या हा अनुभव फक्त भाग्यवान चोळाप्पानेच घेतला होता। चोळाप्पा हा स्वामींचा निष्ठावंत परमभक्त होता। तो फक्त भक्तीची भाषा जाणत होता। स्वामींनी चोळाप्पाची अनेक वेळेला परीक्षा घेतली। चोळाप्पाचा भक्ती निर्धार तपासून पाहिला। चोळाप्पा प्रत्येक परीक्षेत जणू तळपत होता। आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून स्वामींच्या अस्तित्वात चोळाप्पा विलीन झाला होता। चोळाप्पा हा भक्तीचं मूर्त रूप होता। भक्तीची पौर्णिमा असलेला चोळाप्पा स्वामी समर्थांच्या सान्निध्यात उजळत होता। म्हणून तर स्वामी समर्थ चोळाप्पाच्या घरी राहत होते। स्वामींच्या अतरक्या लीला त्याच्या घरी नित्य प्रकट होत होत्या। स्वामी एका जागेवर बसलेले असत, चोळाप्पा त्यांच्या समोर हात जोडून उभा असे। स्वामी चोळाप्पाचा कारण नसताना खूप धिक्कार करत, त्याला वाटेल तसं बोलत। चोळाप्पा चेहऱ्यावर उत्कट भक्तिभाव व्यक्त करीत शांतपणे उभा राही। स्वामी पेटलेल्या इंधनात पाणी ओतत, इंधन विझून जाई। मग म्हणत, आमचं जेवण कुठे आहे? आश्चर्य म्हणजे चोळाप्पा स्वयंपाकघरात जाऊन पाही तेव्हा इंधन विझलेलं, परंतु चुलीवरचं अन्न वाफाळलेलं दिसे। ह्याची सवय चोळाप्पाला झालेली होती। स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम होतं। स्वामी चोळाप्पाचं मन भगवंताप्रती घट्ट आणि दृढ करीत होते। अक्कलकोटमध्ये श्री दत्तावतारी स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि चोळाप्पाच्या रूपाने भक्तीची गंगा वाहत होती। एक खरं की चोळाप्पाच्या गुरुभक्तीला सीमा नव्हती। अक्कलकोटात स्वामींभोवती जमा झालेले लोक हे सारं पाहत होते। त्यांच्या हे लक्षात आलं होतं की स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम आहे आणि चोळाप्पाची स्वामी भक्ती अपूर्व आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंत हा भावाचा भुकेला आहे। त्याला फक्त निष्ठा आणि प्रेम हवं असतं। तुम्ही प्रेमाने भगवंताशी संवाद साधला तर तो तुमच्याशी बोलतो, तुमच्या सर्व संवेदनांना त्याच्या शाश्वत ओंजळीत घेतो। आपलं मन सात्विक झाल्याशिवाय भगवंताजवळ जाता येत नाही। अहंकार आणि उपाधी गळून पडल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही। म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मन शुद्ध आणि पवित्र करा। ते फक्त अखंड नामस्मरणाने होतं एवढं तुमच्या लक्षात असू द्या। म्हणजे झालं, अखंड नाम आपल्याला भगवंताच्या समीप नेतं हे सत्य कधीही विसरू नका।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 जून. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम. नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा. नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन. कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर. सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण. न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन. पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिताती संत महामुनी. पती आज्ञा प्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण. न बोलावे उणेपुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे. संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण. पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो आपला धर्मच राही. मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण. अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान. काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात. प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता. मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण. मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन. हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास. पतीस करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून. त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित. ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी. आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे. राम करता हात ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव. सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती. रामाविण न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य. जे जे काही यावे ते रामापासून आले हा ठेवावा भाव. साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा. देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगती. परी न येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती. मुखाने घ्यावे राम नाम हृदयी परमात्म्याचे प्रेम. याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार. चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत. थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही. घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम. होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे. सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत. मागणे तुम्हा एक चिपाही नामा वाचून दूर कधी न राही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य

0: अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य या श्लोकामध्ये सांगतात, नमे द्वेष रागो नमे ला लोभ मोह। द्वेष आणि राग, द्वेष म्हणजे आसक्त, राग म्हणजे आसक्ती प्रीती, कारण प्रेम आहे तिथं त्या विषयाबद्दल आसक्ती असते। ज्या वस्तूचं आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असतं त्या ती वस्तू मिळावं म्हणून त्याच्यामध्ये मन आसक्त राहतं। हे अंतकरणाचे तरंग आहेत सगळे, राग द्वेष लोभ मोह। आता हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे काय आहेत? हे षडविकार आहेत। आणि ह्या तरंग आहेत, उर्म्या आहेत, जसं समुद्रावर लाटा असतात तसं अंतकरणावर ह्या लाटा आहेत। आणि त्या लाटाचं वर्णन विस्तारपूर्वक आचार्य सांगतात आपल्याला की द्वेष म्हणजे तिटकारा आहे, तिरस्कार आहे, की ही व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येऊच नाही किंवा ह्याचं आपण मुख पाहूच नाही, असं जे काही अंतकरणामध्ये भाव उमटतात त्याला काय म्हणायचं? द्वेष म्हणायचं। राग म्हणजे प्रीती प्रेम, एखादा विषय आपल्याला जास्त आवडत असतो, मोगऱ्याचा सुगंध, हवेची झुळूक यावी आपल्याला तो आवडतो। आणि ही गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी फक्त मानव देहातच याचा विचार करता येतो, विवेक करता येतो। म्हणून सांगतात, मानव तन अनमोल रे इसे मिट्टी में ना तोल रे, अब तो मिला है फिर से मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। हे परत परत मिळाल अशी अपेक्षा धरू नका बरं का। आज गुलाबजामून खायला भेटले, उद्या परत भेटले ठीक आहे ते भेटते, नाही भेटले तर दुकानावरून आणू, पण हातचे निदान जाय मग तू करशील काय? हातचा जर नरदेह निघून गेला तर मग आपण काय करणार आहोत? म्हणून आई बाळाला सांगते, पाळण्यात झोपलेल्या बाळाला जाग करते, शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी।

उवाच पुत्रं हे पुत्रा हे बाळा तू जागा तू शुद्ध आहेस तू बुद्ध आहेस बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे शुद्धोसी बुद्धोसी कारण तुला या विकारी प्रकृतीमध्ये तू प्रगट असून सुद्धा तुला याच्या मृत्यूचा रंग चढत नाही म्हणून तू शुद्ध आहेस आणि या जड प्रकृतीशी संबंध येऊन सुद्धा तुझ्या ज्ञानाला काही बाधा झालेली नाही तू चैतन्य शक्ती आहेस म्हणून हे शिव आणि शक्तीचं मिलन आहे हे प्रकृती आणि पुरुषाचा संवाद आहे म्हणून सांख्यशास्त्र सांगतं की प्रकृती आणि पुरुष यांचा निवाडा केलेला आहे परंतु सांख्यशास्त्रानं प्रकृती ही सत्य मानली आणि पुरुषही सत्य मानला इथंच चुकलं कारण पुरुषाला पुरुषाशिवाय स्त्रीला सत्ता नाही व्यवहारामध्ये तसं पुरुषाशिवाय प्रकृतीला सत्ता नाही प्रकृती खोटी आहे आणि त्याचं अधिष्ठान पुरुष आहे म्हणून उत्तम पुरुषत्वन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकतरे माविश्य विभर्तव्ये ईश्वरा अर्जुना हा पुरुष उत्तम पुरुष आहे का कारण हा पुरुष प्रकृती सोबत प्रगट आहे कारण इथं शरीर आहे श्वास आहे इंद्रिय आहे अंतकरण आहे जसं आपण उदाहरण घेत असतो नेहमी पंती तेल वात याच्यामध्ये पंती तेल वात असल्यावर ज्योत प्रगट होत असते ती ज्योत पंती तेल वात नाही पंती तेल वातीची नाही आणि पंती तेल वाती सारखी नाही आणि त्यांच्यासारखं तिचं अस्तित्व सुद्धा नाही कारण हे कधी आहेत आणि कधी नाही हे कधी भाव आहे यांचा कधी अभाव आहे परंतु तिचं प्रगटता मात्र तिच्यावर अवलंबून आहे पण ज्यावेळेस हे नियोजन विस्कळीत होतं त्यावेळेस तो अग्नी सामान्य रूपामध्ये राहतो म्हणून शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्व जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे आणि यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम जिथं कुठं धूर असल वर आकाशात दिसतं तर खाली अनुमान प्रमाण आहे की तिथं खाली अग्नी असायलाच पाहिजे त्याशिवाय धूर निघतच नाही तसं जिथं कुठं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे मग कशामुळं मुंगी लहान आहे आणि कशामुळं ब्रह्मदेव मोठा आहे कारण उपाधीकडून पाहिलं तर ही उपाधी खोटी आहे आणि ती उपाधी खोटी आहे आणि स्वरूपाकडून पाहिलं तर इथंही चैतन्य प्रगट आहे आणि तिथंही चैतन्य प्रगट आहे म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला समसुखे वीण न साधेल जान द्वैत बुद्धी समाधी हरीची ज्ञानोबरायांनी जी तुम्हाला आम्हाला समाधी दिलेली आहे ती संजीवन समाधी आहे चालती बोलती समाधी समाधी हरीची सम सुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी ज्या बुद्धीमध्ये द्वैत प्रतीती आहे पण सत्यत्व वाटतं तर तिथं मात्र हरीची समाधी लागणार नाही आणि ज्या बुद्धीमध्ये द्वैत प्रतीती आहे पण ती मिथ्यात्व निश्चय झालेला आहे तिथं हरीची समाधी लावायची गरजच नाही ती संजीवन समाधी म्हणून अलक निरांजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन उन्मन म्हणजे मन मन रूपानं आता राहिलं नाही ते मन परमात्म स्वरूपात विलीन झालेलं आहे मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा पुनरपे संसारा येणे नाही म्हणून मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान दत्त शब्दाचा अर्थ कुटस्थ ज्याचा कधी बदल होत नाही आणि ते तत्व तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन हे मन तू विनाकारण दुसऱ्या विषयामध्ये मन लावू नको ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा तू कसा आहे सुमनाच्या अर्जुना तुझं मन चांगलं आहे कारण फूल फुलामुळं फूल आहे का सुगंधामुळं फूल आहे सुगंधामुळं फूल आहे आणि सुगंधालाच फूल समजलं तर तुम्ही FOOL आहे फुलच
म्हणून दिसणाऱ्या फुलाहून न दिसणारा सुगंध कधीही वेगळा आहे, दिसणाऱ्या मृदंगाहून न दिसणारा ध्वनी कधीही वेगळा आहे, दिसणाऱ्या पंख्याहून न दिसणारी विद्युत कधीही वेगळी आहे. आता आंघोळीला पाणी घेतो तर न दिसणारा अग्नी दिसणाऱ्या पाण्याहून वेगळा आहे. आता थंडीचा अनुभव यायला इथं तर न दिसणाऱ्या वाऱ्यातून न दिसणारी थंडी वेगळी आहे. म्हणजे दिसणाऱ्यातलाच भेद कळता कळतो का न दिसणाऱ्या दोन वस्तूतलाही भेद कळतो? ही जी बुद्धी आहे त्याच बुद्धीनं आपल्याला विवेक करायचा आणि ती बुद्धी प्रत्येकाला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्याचे जे तरंग आहेत वेगवेगळे, द्वेष म्हणजे तिरस्कार, राग म्हणजे प्रेम, लोभ म्हणजे हवं वाटणं आणि मोह म्हणजे बऱ्या वाईटाचा विचार न करता ती वस्तू हस्तगत कशी होईल याचाच ध्येय ठेवणं याला मोह म्हणायचं. आणि मत्सर म्हणजे कपट, लाज, जलन. जर कोणाची प्रगती होत असेल तर त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये जी जळमट वृत्ती आहे तिला मत्सर म्हटलेलं आहे. आणि मद म्हणजे गर्व, अहंकार, ताठा, नजायेची ताठा, नित्य खटा टोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. म्हणून अर्था वाचून जर शास्त्र पाठांतर झालं तर त्याला इतका अभिमान येतो आणि तो अभिमान आता कशानं जाईल? श्रीराम गुरु सांगतात पंचीकरणामध्ये मांजर गेलं आणि उठाड येऊन पडलं. कारण सामान्य लोक तरी ऐकतील पण ज्यांना समाजानं मोठी पदवी दिलेली आहे ते कसं येते नाही काय त्यांना वाटतं आम्ही ज्ञानी आहेत मग आम्ही कशाला ऐकाव? म्हणजे हे विपरीत ज्ञानाचं काय झाला? अहंकार झाला. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, विनाशाशी वाघुर प्राणी अशी. म्हणून संशय अंतकरणात कुठलेच राहायला नाही पाहिजे. संशय जसं आपण नवीन व्यक्ती आला तर त्याला घरात घेतो का? जर त्यानं थोडीफार ओळख काढली तर बैठकीत येऊ देतो कसं बसं, तरी पण मनामध्ये अंधुकता राहते. म्हणून स्पष्टता होणं फार गरजेचं आहे. मग व्यवहारात प्रत्येक वस्तू जर आपल्याला स्पष्टता व्हायला पाहिजे तर परमार्थात सुद्धा या गोष्टीची स्पष्टता व्हायलाच पाहिजे, तरच तो परमार्थ आहे. नाही तर परमार्थ कसं म्हणावं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन ऐकणाऱ्याला असं वाटायला पाहिजे की मी हरी आहे, असा परिणाम होतो. हे परिवर्तन होत असतं आणि हे जर होत असेल तरच ते कीर्तन आहे, नाहीतर फार परखड भाषा वापरलेली आहे. भजन ते उंगळवानी नरका जाणे चुकीना. सहन होतं का आपल्याला? पण आहे. अहम वाघ्या सोहम वाघ्या काय? अहम वाघ्या सोहम वाघ्या. म्हणून वारी माझ्या मल्हारीची वारी, ही वारी अहम सोहम आणि कोहम. कोहम म्हणजे प्रश्न आहे, सोहम म्हणजे जे तत्व सृष्टीमध्ये विद्यमान आहे तेच तत्व या देहामध्ये विद्यमान आहे. आणि जे तत्व या देहामध्ये विद्यमान आहे ते या सृष्टीच्या रूपानं विस्तारलेलं आहे. जसं आपण घडी केलेलं वस्त्र म्हणजे रिम आणि उकललेलं वस्त्र म्हणजे उकललं ते घडी, तर ते उकललेलं रिम आहे. ते आता रिम आणि कापडाच्या भाषेत जर बोलायचं तर तसं जग म्हणजे विस्तारलेलं मन आहे आणि मन म्हणजे घडी केलेलं जग आहे. यायलं का लक्षात? असं आहे. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे, नाजूक आहेत. म्हणून हा हे सूक्ष्म अंतकरणाचं ऑपरेशन चालू आहे आणि या ऑपरेशनमध्ये आचार्य सांगतात की कारण ह्या गोष्टी आपण इतिहासातून पाहतो की विसोबा चाटींनी माऊलीचा तिरस्कार केलेला आहे. हे संन्याशाची मुलं यांची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू नये, त्या बालमनावर काय परिणाम झाला असं, तरीसुद्धा तो राग कोणावर रुसा? राग आला पण माऊलीला. हे नेहमी नेहमीचं लोकांचं बोलणं टोचून संन्याशाची पोरं संन्याशाची पोरं, आम्हाला शुद्धीपत्रक मिळत नाही आणि त्यासाठी पैठणला जावं लागलं, तरीसुद्धा हा जाच सहन करत असताना या बालकांनी भिक्षा देत नव्हते, दिलेली भिक्षा तुडवून टाकायचे मातीमध्ये. तर माऊलींना थोडा राग आला आणि दार लावून बंद बसले.
त्यांना वाटलं हे रोजचं बोलणं ऐकण्यापेक्षा देह सोडलेला बरा. त्यावेळेस मुक्ताबाईंनी हाक मारली, ज्ञाना ज्ञाना दार उघड. तर त्यावेळेस मुक्ताबाई सांगतात की विश्व रागे झाले वन्ही, आपण संती व्हावे पाणी. जरी जगानं आपल्याला रागानं ती ज्वाळा म्हणून बरसले तर आपण संतांनी पाणी होऊन ती शांत करायला पाहिजे. काय अधिकार आहे मुक्ताबाईंचा या वयामध्ये, हे बालक आहे आणि ही इतके ज्ञानी आहे. म्हणून ते हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्यांनी या विश्वामध्ये धर्मध्वजा फडकवलेली आहे. तिन्ही देव जैसे पर ब्रह्मीचे ठसे, आणि ह्या तिन्ही देवांचा अवतार म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि आदिमा शक्ती म्हणजे मुक्ताबाई. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांनी या संपूर्ण विश्वावर धर्माची ध्वजा फडकवलेली आहे ते हे आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. म्हणून यांच्या बालमनावर त्यांनी पण हा जो क्रोध आहे त्याला विजय प्राप्त करून घेतलेला आहे. ओंकार स्वामींनी सावता महाराजांना त्यांच्याशी काय केली होती, कपटीपणा केलेला आहे. कधीही संशयात्मक बोलणं, टोचून बोलणं, त्यांच्या सन्मार्गामध्ये अडथळा आणणं हे अशा पद्धतीने हे वागलेले आहेत. आणि मंबाजी स्वामी तुकोबरायांचा द्वेष करत होते. मंबाजी स्वामी नेहमी तुकोबरायांचा द्वेष करायचे. ते ज्यावेळेस त्यांच्या घराच्या बाजूलाच काटे टाकले आणि त्याच्यावरून चालायला यायला सांगितले, तुकोबरायांना काटे टोचले ते, नंतर ते काढले. परंतु आयुष्यभर त्यांनी काय केला, त्यांचा विरोधच केला, कपट कारस्थान केलेलं आहे. आणि शकुनी मामान मामासुद्धा कपटी होते. दुर्योधनाच्या मनामध्ये त्यांनी पांडवाच्या विरोधात मत्सर भाव भरून टाकला. जसं मिरचीच्या पोत्यामध्ये काय भरतो आपण, मिरची भरतो ना, तसं त्याच्या बालमनापासूनच काय केला, मत्सर भाव ओतून टाकला. आता या पद्धतीने विदुर नीती आहे. विदुर या शब्दाचा असं अर्थ आहे की विषयापासून जे मन दूर आहे ती नीती. तिथं काय राहणार बरं, आत्मा आत्मानुभव कसा प्राप्त करावा हे सूत्र आहे, ही नीती आहे. म्हणून आत्मस्वरूपाची लक्षणं तत्व सांगितलेली आहे. ती नीती कशी आहे, नियमानं वागावं. म्हणून सगळ्या भर सभेमध्ये फक्त विदुरानं आवाज उठवला की हे फार मोठमोठे महारथी रथी महारथी आहे आणि आपल्या कुळवधूचं सर्व सर्वासमोर वस्त्रहरण होत आहे हे तुम्हाला कसं खपलं सांगा. आचार्य तात्री भीष्माचार्य सांगा, राजा तर दोन्ही नेत्रांना आंधळात होता, पण हे सांगा असं कसं तुम्ही सहन करून घ्यायला लागलेत की आपली कुलवधू आहे तिच्या सगळ्यांसमोर तिचं वस्त्रहरण व्हायला लागले ही, आणि ती विरुद्ध आवाज उचलला फक्त विदुराने. म्हणून अशी जी नीती आहे, अरुचिते हो का आता सकाळपासून, आता या विषयातील जी रुची आहे ना ती आता हळूहळू कमी व्हायला पाहिजे आणि हे मन आत्मस्वरूपाकडे वळायला पाहिजे, ही नीत सुनीती आहे. म्हणून हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा, देवा मला तुझं एकच मागणे की हे विषयातून गुरफटलेलं जे मन आहे ना ते मन आता तुझ्या चरणी लागो. राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट, हे डोळे सुद्धा तुझ्या विषयात आसक्त व्हायला पाहिजे. तू का मने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते, जर सगळंच विठ्ठल भरून टाकला तर यायला जागा कुठे आता. आणि विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हे जे मुनी गिरी कपारीमध्ये जे एकांतामध्ये ध्यान करत बसतात ते कोणाचं, त्याच्या मनामध्ये सुद्धा विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, विठ्ठलच काय आहे, पुण्य आहे, विठ्ठलच पुरुषार्थ आहे. म्हणून विठ्ठलाची प्राप्ती करून घेणं हे मानव देहाचं लक्ष आहे. आणि यासाठी इथं सांगतात की चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावेग्न. माझ्या चित्तामध्ये अखंड कोणाचं ध्यान असावं, विठ्ठलाचं असावं. आणि
कारण काय होत असतं, त्या ध्यानानं ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया, कारण हृदयामध्ये जिव्हाळा प्रेम त्याच्याबद्दलच राहत। म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण, असा देव जर लक्षात आला तर अंतकरणातले संशय संदेह फिटून जातात। संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, हे पोट सुद्धा कसं असतं शीतळ राहत, म्हणजे मन शीतळ राहत असत। नाहीतर मन सगळं व्यवस्थित आहे पण मनामध्ये संशय असला तर ते मन गप बसू देत नाही, त्याला अंगावर चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी। हे विरळ की देवापासून मी दूर झाले ना, पडिले दूर दोषी मज नाठवे मानसी, आठवे मानसी म्हणजे मी दूर देशामध्ये पडलेलो आहे। जर घरामध्ये कोणी बिमार असलं, कोरोनाचा पेशंट 14 दिवस क्वारंटाईन, त्याला दुसरं तिसरं कुणी दिसत नाही, जवळ कोणालाच यावं वाटत नाही, फक्त डॉक्टर लांब असतो, तर ते त्या मनामध्ये तेच असतं, त्यानं यावन मला हात लावावन तपासावन मला गोळ्या औषध देऊन बरं करावं। तसा हा साधक जन्म मृत्यूच्या दुःखानं त्रासलेला आहे, त्याला सारखं समोर मृत्यू दिसत असतो आणि तो फक्त सद्गुरूची वाट पाहत असतो। जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत तो देवाचं नामस्मरण करत असतो। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, आणि त्या देवाचा इतकं प्रेम आहे आपल्यावर, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, देवच गुरुच्या रूपानं येऊन आपल्याला ब्रह्मज्ञानाचा तत्वज्ञानाचा उपदेश करतो। आता जर देव आणि गुरु दोघही एकदाच आले तर काय करा, कारण निळोबरायांच्या समोर देव आले, आता त्याला पाहिजे होते तुकोबराय, तर ते देवाला म्हणाले न पाच्या रीता तुम्ही आलेच कसे, तुम्हाला बोलवलंच नाही मी, कॉलच केला नाही तर तुमचं येणं कसं झालं। काय अधिकार आहे निळोबरायांचा, आणि देवाला देव स्वतः आले तुकोबरायकडं म्हणले राहा ना तुम्ही संसारामध्ये खुशाल, ते म्हणले देवा तू मला त्या ध्रुवासारखं मला बनवा बनवी करू नको बर का, कोण सुख धरोनी संसारी राहो सांगा मजबा हरी, अहो ज्ञान आशिवंता परी चिता दुरी तुझी अंतरशी, देवा तू म्हणतो मला इथं राहा, इथं कोणती वस्तू नित्य सांग बर। देवाला प्रश्न केला काय हिम काय अधिकार आहे तुकोबरायांचा, देवाला प्रश्न, आता इथं देवाला काय मागावं हेच कळत नाही आपल्याला, येडीला सासर कळन माहेर कळन, म्हणून ते म्हणले अहो घ्या नाशिवंता परी चिता दुरी तुही अंतरशी, हे अनित्य वस्तू गोळा करण्याचा आम्हाला नाद लागन, आणि ह्याचा नाद लागल्यावर तू जवळ असलेला दूर जाशील, मग आम्ही कोणाच्या नावानं बोंबलाव। काय म्हटलेलं आहे की धरोनिया बाही भव हा तारी दाता करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश तोडी आशा पास करी वास हृदय, तू माझ्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये वास कर देवा, कारण दुसऱ्याला आपल्या अंतकरणात ठेवून काय उपयोग आहे, सगळ्या वस्तू नष्ट होणार आहे, मग हृदयात धारण करण्याला योग्य कोण आहे, असं कोण आहे की जे नष्ट होत नाही, जे अविनाश तत्व आहे त्याला हृदयामध्ये धारण करावं। तैसा हृदयामध्ये मी राम, हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, ते तुमचं आमचं प्रत्येकाचं वास्तविक स्वरूप आहे। म्हणून ज्ञानोबराय सांगतात ओम नमोजी आद्या, ते तुम्हाला आम्हाला ओम म्हटलायला ओम म्हणायला लागले, ओम शब्दाचा अर्थ जे हृदयामध्ये धारण करण्याला योग्य आहे, जे कधीही नष्ट होत नाही, जे मंगल स्वरूप आहे। मरणार मंगल आहे का, मरणाऱ्या वस्तू मंगल आहेत का, नाही ना, मग त्याला हृदयामध्ये कशाला बसवायचं, कारण ते मेलं की आपल्याला दुःख होतं, ते मेलं की काय होतं, दुःख होतं ना। आता मुलगा झाला, बरेच दिवस झाले नाही झाला नाही झाला, वाट पाहू लागले, इकून तिकून झाला, आणि झाला की मग लगेच 4-5 दिवसानं मेला, परत त्याला काय झालं, म्हणजे नव्हता झाला म्हणून जे दुःख झालं त्याच्यापेक्षा दुपटीनं दुःख झालं की आता गेला, म्हणून न झाल होऊन मेल्यापेक्षा न झालेला, मग न झालेल्याला वाटतं झालेले सुखी आहेत, झालेल्याला वाटतं न झालेले सुखी आहेत, म्हणजे नेमकं कोण सुखी आहेत, अजून हातभर सुख लांबच आहे। म्हणून संसारामध्ये काय होत असतं, आपण जे साध्य ठरवतो ना
ते पुढे चालून साधन ठरत असतं. आपल्याला वाटतं की शिक्षण घ्यावं, मग शिक्षण हे ध्येय साध्य, आणि त्याच्यासाठी पैसा साधन, लाव पैसा शिकवा लेकरायला. मग शिक्षण झालं, आता शिक्षण झाल्यानंतर आता त्या डिग्रीनं काय होणार आहे, आपल्याला नोकरी मिळणार. मग नोकरी साध्य आणि शिक्षण साधन. नोकरी मिळाली, आता घर असावं, म्हणजे घर साध्य आणि नोकरी साध्य. आता त्याच्यानंतर घर बांधलं, आता घर सांभाळणारी कोणतरी पाहिजे का नाही, म्हणजे आता छोकरी साध्य आणि नोकरी साधन. म्हणजे हे साध्य साधन बदलायला लागलं, म्हणजे नेमकं साध्य कोणतं आहे. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. कशान हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताला शरण जायला पाहिजे. म्हणून तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. ज्यांचा हेतू काय आहे, तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं लक्षात आणून देतात, ते खरे संत आहे. नाहीतर संत कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कलित बहुत. ही उघडउघड टीका आहे, हे साधू संतांनाच करायला पाहिजे, आपण नाही करायचं. कारण ते मार्ग धावूनही गेले आधी, दया निधी संत ते. म्हणून या संतांनी सांगितलेलं वचन आहेत, आणि या वचनानं आपल्या ठिकाणी असणारे जे दुःख आहे, जो लक्ष 84 बंद आहे, तो तुटणार आहे. संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणून ह्या ज्या उर्म्या आहेत ना, कोणकोणत्या उर्म्या सांगितल्या आता की, म्हणून आणि असं लक्षात आल्यानंतर निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदयी स्थिरावला. द्वैताची प्रतीती आहे, पण ती बाधित ठरली की मन निशंक होतं, आणि तो आता पृथ्वीवर कुठेही, जगाच्या पाठीवर तो कुठेही असो, तो आनंदानं राहत असतो. म्हणून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विटे सहित पावली. असं गाऊ नाचू तो काय करतो, आनंदात राहतो. म्हणून अशा पद्धतीनं इथं सांगितलेलं आहे की दृश्य दृष्टे वीण नुसधेची जे ज्ञान, जैसे सुखा भरले गगन गाळीव जैसे, जसं त्या सुखाला सुद्धा चाळून घ्यावं आणि आकाशामध्ये भरून टाकावं, असं इतकं शुद्ध आपलं स्वरूप आहे. म्हणून आई बाळाला सांगते, शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी अलख निरंजन. म्हणजे जे इंद्रिय मनाच्याही पलीकडे आहे ते स्वरूप आपलं आहे निरंजन. इथं कुठलंच अंजन लावायची गरज नाही, कारण अंजन डोळ्यात घातलं की त्या माणसाला जमिनीतलं धन दिसतं. आणि हे विवेकाचं अंजन ज्ञानोपराय तुमच्या आमच्या डोळ्यात घालतात की इंद्रिया पलीकडचा, मना पलीकडचा, वाणीच्या पलीकडचा परमात्मा आपल्याला दिसतो. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, डोळा भरून पाहायला पाहिजे त्याला. कारण उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विठे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोक. सकाळी उठल्यावर काय पाहावं, उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. म्हणजे आपण त्या देवाचं मुख न्याहाळायला पाहिजे, पाहता श्रीमुख. म्हणजे हे जे मुख आहे ना, तर त्या मुखाचं दर्शन झालं की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. म्हणजे कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निस्त दर्शनातूनच जातं. म्हणून हे यांचा महत्त्वाचा काय आहे, मुद्दा आहे इथं, हे आघाध ज्ञान आहे. संतांचा महिमा आघाध आहे. म्हणून मत्सर म्हणजे जलन, त्यांना परेशान होत असत, जळमट वृत्ती आहे, कोणाचं चांगलं झालेलं पाहवत नाही. आणि ईर्ष्या म्हणजे काय आहे, की ह्याचं वाईट कधी होईल असा विचार करायचं. ह्याला काय म्हणायचं, ईर्ष्या. मत्सर, कारण आता कसं आहे पहा, मच्छर आहे आणि एक मत्सर आहे. तर मच्छर बाहेरून त्रास देतात आपल्याला, बाहेरून खातात ते, आणि मत्सर आतून खातो असतो. मत्सर म्हणजे जळण,
जळ दुसऱ्या आता दुसऱ्याचं चांगलं व्हायला लागलं हो द्यायचं ना त्याचं चांगलं व्हायलं बरं आहे बाबा पण त्याचं कसं काय चांगलं व्हायला माझं का ही जी वृत्ती आहे याला काय म्हणायचं मत्सर म्हणजे जसं चिंता केल्यावर ती काय करत असती आतून जाळत असती माणसं आणि चितेवरचं जे मड आहे ना ते उभं जळत असते ते दिसतं आपल्याला पण हे सगळे माणसं आतून चिंता करायला लागलेत म्हणजे काय व्हायला लागलेत जळायला लागलेत ते कुठं दिसतं डोळ्यांना कारण आपण सुखाची व्याख्या अशी केलेली की लहान मुलाला काहीच कळत नाही बरं लहान मुलाला कळत नाही ते सगळ्यात चांगला आनंदी असतं ते ज्योत पाहिली की त्याला आनंद होतो म्हणजे आपली सुखाची व्याख्या अशी आहे की लहान आहे तर त्याला काही कळत नाही बरं ते जसजसं मोठं होईल आणि शिकवलेलं शिकन तर त्याला म्हणतं की आता हे हुशार झालं पण जसजसं हुशार झाला ना तर त्या आनंदाचा रेशो कमी झाला आनंद इन्क्रीज व्हायला पाहिजे ना तर ते रेशो डिक्रीज व्हायला लागला आणि शहाणपणा वाढायला लागला ते म्हणते शहाणं झालं म्हणजे शहाणं कोणाला म्हणावं आता हे प्रश्न पडला तुम्ही काय म्हणायला लागले हे मोठं झालं का नाही तर आता शहाणा झाला पण आनंद घटला ना आणि ज्यावेळेस लहान होता आनंद होता तर त्यावेळेस तुम्ही म्हणलं की याला काहीच कळत नाही म्हणजे अज्ञानी म्हणजे ज्ञानी कशाला म्हणावं अज्ञानी कशाला म्हणावं शहाणा कोणाला म्हणावं मूर्ख कोणाला म्हणावं आता तुम्हीच सांगा आम्हाला जो जास्त सुखी तो जास्त शहाणा आणि जो जास्त दुखी तो जास्त मूर्ख आता लावा सूत्र हे बरोबर आहे का जो जास्त सुखी तो जास्त शहाणा मग इथं सुखी कोण येत इथं कबीरदास सांगतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया मिला नको ब्रह्मा विष्णू महेश दुखिया जिन्ने सृष्टी कमाई रे बाप्पा आता हे तीन मोठाले देव जर या मापात बसले दुखियाच्या तर इथं आपली काय विषाद आपल्याला तर पहिलंच दुःख पहिलेच पाडे 55 तोंडावर 12 वाजलेले कवाबी कशामुळं तर साधू संतांना आपल्याला वाटत नाही का की यांनी प्रसन्न राहावं राहावं वाटतं कारण सृष्टीमध्ये तुमच्या इतकं मंगल काहीच नाही कारण तुमचा नाशच होत नाही म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मंगल आता कोण दाता या होणे कारण या विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा प्रगट आहात आत्ता इथं आणि अशा पद्धतीने आचार्य या मनाचे तरंग याचं विश्लेषण करून सांगतात मद म्हणजे विकार आहे आणि दुसऱ्या अर्थानं हा शब्द वापरतात श्रीमद श्रीमद भागवत श्रीमद भगवत गीता मग ह्या मदच्या माग श्री का लावलं कारण हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे तरंग आहेत ना हे षड विकार आहे याला काय म्हणायचं निगेटिव्ह इमोशन इमोशनच आहेत हे पण हे निगेटिव्ह नकारात्मक इमोशन आहेत भावना आहे ह्या काय करतात माणसाला मजबूर करतात दुःखी करतात मागं वळतात म्हणून हे कीर्तन संकीर्तन म्हणजे काय आहे संघामध्ये कीर्तन करायचं संतांच्या संगतीत बसून कीर्तन करायचं तर त्या कीर्तनामध्ये काय होत असते पॉझिटिव्ह एनर्जी येत असते म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होत असते म्हणून हे संतांच्या संगतीत आल्यानंतर आपलं मन सुद्धा सकारात्मक विचार करायला लागतं आपण कल्पना सुद्धा केली नव्हती की न मरणं असतं आणि न मरणं असून ते आपलं स्वरूप असतं अशी कधीतरी आपण कल्पना केली का म्हणजे ही अपूर्वता आहे हे कधीच नाही ऐकलेलं आहे आपण अनंत जन्मात अनंत युगात आपल्याला ऐकायलाच मिळालं नाही हे गीतेचं सार आहे म्हणून आजी श्रवणेंद्रिय पाहले जे येणे गीता निधान देखील आता स्वप्नाची परी हे तुकले साचा सरीसे अशा पद्धतीने हे गीतेचं निधान आपल्याला साधू संत लक्षात आणून देतात की तुम्ही अमृतस्य पुत्र आहात तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहात कारण तुम्ही बदलत नाही आणि तुम्ही जाणता म्हणून दिव्य चैतन्य आहात ही तुमची आयडेंटिफिकेशन हे तुमचं ओळखपत्र आहे हे तुम्हारी पहचान आहे धरती पे रूप मा बाप का उस विधाता की पहचान है या हिंदू पवित्र हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला नरदेह मिळालेला आहे ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरु यांना देवता म्हणून पूजल्या जात म्हणून मात्र देव भव पितृ देव भव आचार्य देव भव अशा पवित्र संस्कृतीमध्ये पवित्र असलेला हा नरदेह मिळालेला आहे आणि पवित्र अशा सद्गुरूच्या संगतीमध्ये आपल्याला हा पवित्र असा बोध होत आहे
म्हणजे किती पावित्र्य आहे. आणि हे पावित्र्य आपल्याला काय करत असतं, आपल्या अंतकरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असतं. कारण ती एनर्जी म्हणजेच परमात्मा आहे, ती प्रगट होत असते. ही शक्ती भक्तीशी धरित हाती ज्ञान वैराग्य पाठी येते. म्हणून अशा पद्धती भक्ती म्हणजे ऐक्य आहे, आणि ती कोणाशी आहे, त्या देवाशी. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न होय. अशा पद्धतीनं ह्या नमे द्वेष राग नमे लोभ मोह या चरणावर चिंतन चालू आहे. राहिलेला विषय आपण नंतर. कुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन

करणार, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणार निर्वाण षटकम, याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज

0: पहाटे 5:30 भक्तिसुधावर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्ति

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: योगमुद्रा नेत्रीनयेरे तुजवीन निद्रा कैबेट शिवा मजला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. दुसऱ्या श्लोकात ते म्हणत आहेत मना सज्जना. आता मन हे सज्जन आहे का खरं म्हणजे त्याच्यासारखा व्याप नाही, पण माझा बाळ्या माझा राजा असं म्हणून त्याला हळूहळू हळूहळू जरा कुरवाळून त्याला मार्गाला लावावं लागतं. तसं मनाला देखील म्हणून तू चांगला आहेस ना शाणा आहेस ना असं म्हणायचं. तसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे. जायचं ना आपल्याला भक्तिमार्गाने जावं. परमार्थाच्या मार्गात भक्तीच जर नसेल तर मार्गक्रमणच होऊ शकत नाही. त्यामुळे भक्ती तर पाहिजे, पण ही भक्ती कशी पाहिजे? योगासहित भक्ती पाहिजे. भक्तियुक्त योग किंवा योगरूप भक्ती, आणि त्याला ज्ञानाची जोड पाहिजे, आणि कर्म तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे तर भक्तिपंथ याचा अर्थ पुष्कळ अर्थ असा घेतला जातो की समर्थांनी योगाबद्दल वगैरे काही सांगितलेलं नाही, ज्ञानाचंही काही दिसत नाही, तर नुसतं श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की काम झालं असं नाही. श्रीराम जयराम म्हणताना देखील तो श्रीराम कोण आहे, कुठं आहे, त्याचं निवास काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, नाम घेता घेता आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं ते नाम घेतलं पाहिजे. नाम घेता घेता आता म्हटलं त्याप्रमाणे नामही थांबून गेलेलं आहे आणि जीव शिवाशी एकरूप झालेला आहे. अशी स्थिती येण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची चकार आहे. समर्थांचा अनेक ठिकाणी चकार आहे तो असंच, याचा अर्थ दुसरं काही नाही. म्हणून भक्तिपंथेची जावे, जाई म्हणत नाही, जावं विद्यार्थ आहे असं आपण भक्तिमार्गाने जावं. भक्तिपंथेची जावे तरी असं जर केलं तर श्रीहरी पावी जेतो स्वभावे. असं सांगितले मार्गाने जर गेलात तर तो श्रीहरी राघव जो आहे तो पावी जेतो. सहजच आपल्याला तो पावन मिळून जाईल आपल्याला. ज्याच्यासाठी आपण ही खटपट करायची असं म्हणतो आहे तो जर मिळायला हवा असेल तर ह्या मार्गाने गेला तर तो सहजच मिळेल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्यांनी निंदते सर्व सोडवणी द्यावे. जगामध्ये ज्या गोष्टी निंद्य समजल्या आहेत, जे करू नये ते सांगितलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे. नेहमी सांगताना संत देखील काय करावं हे जसं सांगतात तसं काय टाकावं हे देखील सांगतात. जसं डॉक्टरनी औषध घेताना हे घ्यावं म्हणतात ते पथ्यासहित घ्यायला पाहिजे. काय सोडायचं तेही सांगतात. तसं इथे त्यांनी म्हटलं आहे निंद्य जे आहे ते सर्व थोडंसं सोडलं आहे आम्ही, सगळं सोडायला पाहिजे. नाही तर हे सोडलं आहे हो पण ते धरलं आहे नाही चालायचं. म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. ते सर्व दोन्हीकडे येतं, सर्व करावं आणि सर्व भावे करावं. सर्व भावानिशी करायला पाहिजे. कुठून तरी करून टाकलं, तुम्ही म्हणलात ना ध्यानाला बसा, एक 10 मिनटं ध्यानाला बसून टाकलं, एक माळ ओढून टाकली असं टाकावी कायचं नाही, पूजा करून टाकली असं नाही. सर्व भावे, एक नाम घेतलं तरी असं घेतलं पाहिजे की ते नाम घेतलं की गेला त्याच्याशी, देहभान संपलं इकडचं, रंगला त्याच्यामुळे. म्हणून वंद्यते सर्व भावे. सर्वच्या सर्व गोष्टी अत्यंत भावानी, मनापासून, प्रेमानी, नम्रतेने, पारमार्थिक इच्छेची अपेक्षा धरून करावं. आणि काय करायला सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हटलंय. नुसतं तोंडाने राम राम म्हणतायत आणि बघून घेतो आता उठल्यानंतर काय ते, असं नाही आहे. रामाचं चिंतन व्हायला पाहिजे आणि मग ते रामाचं चिंतन होण्यासाठी तो राम सर्वाभूती भरलेला आहे, घटाघटातून राम भरलेला आहे. जी माझ्या आजूबाजूला मंडळी वावरत आहेत ती देखील रामरूपच आहेत. अशा बोधाने प्रत्येकाशी नम्रतेनं प्रेमानं वागत बोलत अशा तऱ्हे. म्हणून प्रभाते, सकाळी उठल्यापासनं प्रभाते म्हटलंय. आपल्या 8 वाजता उठतायत आणि त्याला प्रभात म्हणत नाहीत. प्रभात म्हणजे सूर्य उजाड्याच्या आत उठायला पाहिजे. म्हणून प्रभाते मनी, भगवंताचं चिंतन मनात करायचं आहे, आतून बाहेर आलं पाहिजे. नाही तर वर चाललेलं आहे आणि आत काहीच नाही, त्याला काही उपयोग नाही. एक वेळ बाहेर नाही आलं तर चालेल, पण मनात असलं पाहिजे त्याचं चिंतन. प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीतून नंतर येईल, आधी आतमध्ये यायला पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर. इथं सदाचार म्हणजे सदूचं आचार नव्हे, किंवा आम्ही बरं वागतो एवढं नव्हे, नुसतं सतकडे नेणारं आचार पाहिजे. सत परमात्मा, प्रत्येक कर्म आपण जे करतो ते त्या सतकडे जात आहे का नाही बघायला पाहिजे. काय आपण जेवतोय, खातोय, काम करतोय, प्रत्येक गोष्ट त्याचा सगळ्याचा मोहरा त्या सतकडे गेला पाहिजे. म्हणून सदाचार हा थोर, हा महत्त्वाचा आहे, सांडू नये तो. त्यामुळे सोर सदाचार जो आहे हा जरा देखील सोडता कामा नये, सांडू नये तो. जनी तो चितो मानवी धन्य होतो, असं जो करणारा असेल तोच पुरुष मानव या जगात धन्य होतो. खरं म्हणजे एक श्लोकात सांगितलेली जी साधनं आहेत तेवढी जरी केली तरी पुरेशी आहे, नेमकी कळली पाहिजे. म्हणजे तर जगी तो चितो मानवी धन्य होतो. मग आता काय नसावं, मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासनाच असणार नाही अशी निर्वासन स्थिती यायला फार पल्ला गाठावा लागतो. मग तो पण वासना येणार काही ना काही मनामध्ये, कामना येणार, वासना येणार. मग ती वासना किमान पक्षी दुष्ट तरी नसावी. म्हणून मना वासना दुष्ट कामा नाही, त्याचा काही उपयोग नाही आहे. आता दुष्ट वासना तरी काय येते असं जर विचारलं तर, दुष्ट वासना जी येते तीसुद्धा स्वार्थापोटी येते. जर सर्वांच्याबद्दल मनामध्ये प्रेम असेल तर दुष्ट का बरं वासना यावी, काही कारणच नाही. मनात सारखं सकाळी उठल्यावर असावं असावं, सर्वेपि सुखिन संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतो, मा कश्चित दुःखम आपनुयात. दुसऱ्याच्या दुःखावर आपलं सुख अवलंबून ठेवता कामा नये, उलट दुसरा सुखी आहे ना मला आनंद आहे, शेजारी आनंदात आहेत ना मला आनंद आहे, घरात सगळी ठीक आहेत ना मला आनंद आहे. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे, मनात येता कामा नये. मना सर्वथा पापबुद्धी नको रे, पापसुद्धा. एकदा ह्या परमार्थाची मूळ भूमिका समजली ना की सगळ्या ग्रंथांचा अर्थ कळत जातो. आता ही पापबुद्धी जी म्हटलेली आहे ना, ही पापबुद्धी तरी कशामुळे पाप आहे, देहबुद्धीमुळेच, स्वार्थामुळेच पाप आहे. पापाचरण तरी मनुष्य का करतो, स्वार्थाच्या पोटी. तो स्वार्थ जर नसेल, परार्थाची भूमिका असेल आणि परमार्थाची जर असेल तर फारच चांगली. म्हणून मना सर्वथा पापबुद्धी नको रे, म्हणजे पाप कर्म पुढे आलं, पापबुद्धीच नसावी मुळातच. बुद्धीत काही बसलं, मनात आलं की ते कर्मामध्ये बाहेर येतं. बुद्धीतच जर चांगलं असेल तर वाईट कुठून येणार बाहेर. म्हणून जेव्हा शुद्धी म्हणतो आपण, आतून शुद्धी व्हायला पाहिजे, वरवरची शुद्धी नाही. तीर्थयात्रेला जाऊन आले, कडू दुधिया तसाचा तसाच, सगळीकडे जरी फिरला तरी आतला कडूपणा गेला कुठं, काशील जाऊन आलेले पण आतलं आत जसे तर तसेच आहेत. कडू दुधिया माखला गुळे जायचा असं म्हटलं, कडू दुधिया आणि त्याला वरनं गुळ माखला, तो कडूचा गुळ होणार का? त्यामुळे वरवर तुम्ही काय करता ह्यापेक्षा सुद्धा आत मन काय आहे, बुद्धी काय आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणते म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो. नीतीच्या पायावरच परमार्थ रुजतो. अनितीनं जाणारा असेल, अधर्माने वागणारा असेल, सचोटी नसेल, आपल्या घरच्या कामात असो, व्यवसायात असो, दुसऱ्याला कसं लुबाडायचं ही जर दृष्टी असेल तर तो नाम काय घेणार आणि परमार्थ काय करणार. त्यामुळे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मग आता हे मनात नको, मग मनात काय पाहिजे? सार विचार. काय सार आहे? असार जे दृश्य आहे, असार आहे जेवढं जेवढं दिसत आहे जाणार आहे. मग सार काय आहे? जे दिसत नाही, दिसेना जनी तेची शोधो नि पाय, पुढं म्हटलंय समर्थाने. जे दिसत नाही आहे ना ते सार आहे, ते तू शोधून पहा. आणि ते शोधायसाठीच ध्यानाला बसायचं, का ते बाहेर दिसणार नाही डोळ्याने, कानाने ऐकता येणार नाही, जिभेने चाखता येणार नाही, इंद्रियात येणारा विषय तो नव्हे. मग त्याला जर शोधायचं असेल तर अंतर्मुख होऊनच बसलं पाहिजे. म्हणून मना सार विचार, अंतरी सार विचार राहो. आतमध्ये एकच विचार करायचा की ते सार जे आहे ते मला मिळालं पाहिजे. त्याचा ध्यास डोक्यात घेतला पाहिजे की मला हेच पाहिजे, हे कसं मिळवायचं ते मला कोण सांगेल? सद्गुरू सांगतात, संत सांगतात की हा मार्ग आहे, ह्या मार्गाने तू जा की तिथं पोचशील. काय अडचण आली ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडचणी दूर करायचा प्रयत्न करतात, आपल्या शंका दूर करायचा प्रयत्न करतात. आणि आई जशी बोटाला धरून त्याला नेते तसे सद्गुरू नेत असतात. म्हणून मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70:20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: हे यमधर महाराज, तुम्हाला काय अशक्य म्हणे? कर्तुम अकर्तुम अन्यथावा कर्तुम तुम्ही समर्थ आहात. म्हणून म्हणे महाराज, तुम्ही तेवढं मला वर द्या. पहिल्या वरतीने घेतलेला आहे आणि तशीच पुढे चाललेली. तो म्हणतो यमधर माझे, मग बाई आता मागे सरक म्हणले, तुला जे पाहिजे होते मी दिलेलं आहे, आता पुन्हा कशाला माझ्यावर देस? नाही म्हणे महाराज, मला जे पाहिजे तुम्ही दिलेलं नाही म्हणे. आपण साक्षात ज्ञानस्वरूप आहात, म्हणून म्हणे मला तुम्ही ज्ञानाचा उपदेश करा, की जेणेकरून ह्या मृत्यू संसार सागरात मी तरुण जाईन. ठीक आहे म्हणले यमधर्मराज. त्या ठिकाणी ज्ञान सांगतायत, बाई अंश रूपाने सर्व संयमनात यम परमात्मा, सर्वांचा संयमन करणारा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा यमधर्मराज, धर्मराज जो आहे तो साक्षात मीच आहे म्हणले.

0: जीवशिवांचा ऐक्य त्या ठिकाणी आहे. प्रकृती निराळी आहे, पुरुष निराळे आहे, आपलं ज्ञानस्वरूप जाणून घे म्हटले. हे सगळं जग कसं आहे, हे प्रकृतीने उत्पन्न झालेलं आहे. सत्वश तमात्मक असणाऱ्या गुणांनी हे सगळं जग व्याप्त आलेलं आहे. तेव्हा याच्या पलीकडचं ब्रह्मतत्व जे आहे ते मी तुला सांगतो. पुरुष कसं आहे, पुरुष असतो पुष्कर पलाशव निर्लेप. कसं कमळात पान असतं, कमळाचं पान हे पाण्यामध्ये असतं, पाण्यात जन्मतं, पण पाण्यापासून पूर्ण अलिप्त असतं ते. म्हणून पार्वती माझ आपले सावित्री तुझं स्वरूप ते आहे, शिवस्वरूप तुझं आहे, पहिले तू मोठी पुण्यवती, म्हणून हे ज्ञान जे ऐकतेस अनेक प्रकाराने ज्ञानाचा बोध करतात. ती म्हणते महाराज काय सांगू, म्हणले मन हे विषय वाचनाने व्यापलेलं आहे, ते काही केल्या बाहेर येत नाही आहे, तेव्हा ते कसं काढायचं. तेव्हा त्याने सांगितलं बाई क्षीराद उद्धृत माध्यम यथा पुन्हा क्षीरतान्न याती. दुधाच्या प्रत्येक थेंबात तूप आहे, पण ते तूप एकदा बाहेर काढलं आणि पुन्हा दुधात जरी टाकलं तरी पुन्हा दुधाशी एकरूप होत नाही. फक्त बाहेर काढायची प्रक्रिया मात्र करावी लागते, त्याला तापवावं लागतं, साय काढावं लागतं, विरजण द्यायला लागतं, पुन्हा ते घुसावं लागतं, लोणी येतं, ते लोणी पण पुन्हा तापवावं लागतं, तेव्हा तूप तयार होतं. म्हणून कर्म उपासना ज्ञान ह्या तीन प्रक्रिया आहे त्याच्यामधल्या. म्हणून कर्मकांड यथास्थित कर्म केलं पाहिजे. कर्माने चित्तशुद्धी होती, उपासनेने ज्ञानशुद्धी होती, उपासनेने म्हणून परमेश्वराजवळ जातो आणि शेवटी साक्षात ज्ञानस्वरूप होतो. जे ज्ञानस्वरूप झाले असताना संसारात राहून सुद्धा मनुष्य पूर्णपणे अलिप्त असतो, तो कशामध्ये सापडत नाही. अशा प्रकारे ज्ञानोपदेश केलेला आहे. इतकं सांगितलं मागोमाग चाललेले म्हणे महाराज मला फार आनंद झालेला आहे, डोळ्यातून पाणी यायला लागलेलं आहे. हे बघितल्याबरोबर राजा तू यमधर्म प्रसन्न झालेले आहेत. भाई तुला काय, तू दानाची योग्यते, तू ब्रह्मज्ञान मिळवण्याची योग्यते झालीस, तेव्हा तुला आणि काय पाहिजे असं म्हणून मागून घे, मी तुला देतो. फक्त सत्यावर झालं मागायचं नाही. ते म्हणते ठीक आहे. म्हणले महाराज माझ्या वडिलांना पुत्रच नाही, म्हणे मी एकच एक कन्या आहे. तरी खरं म्हणजे पुत्रप्राप्तीची इच्छा केली होती, पण त्यांना पुत्र नाही आहे. महाराज माझ्या वडिलांसुद्धा पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्याबरोबर ठीक आहे म्हणले, तुझ्या वडिलांसुद्धा पुत्र होतील, तुला भाऊ होतील, असा आशीर्वाद त्यांनी दिलेले. आणि शेवटी करता करता करता यमधर्म संयमनी नगरी, संयमनी नावाची नगरी यमाची, त्या यमधर्म त्या नगरीच्या दरबारात जाऊन पोचले आहेत. ते म्हणतात बाई सावित्री आतापर्यंत मी अनुग्रह करून तुला इथपर्यंत आणलं, पण ह्या मंदिर ह्या आतमध्ये कुणाला प्रवेश नाही आहे, तेव्हा तू बाई इथून परत जा. आणि सावित्री दरबारची तू उभारलेली आहे आणि यमधर्मावर आत चालले, त्याला का हात जाता येईना, तेव्हा डोळ्यात पाणी आणलेलं आहे, हात धुवून उभे आहे, पुला प्रार्थना करते यमा धर्मराजा ये महाराज तुम्ही धर्मराजात मला टाकून का सुद्धा, म्हटले मी तुमची मुलगी आहे आणि मुलीचं दुःख लुटून तुम्ही कुठे आत चाललात, म्हणून पुन्हा बाहेर उभारून प्रार्थना केली. त्याबरोबर यमधर्मा पुला बाहेर आलेले, तिची प्रार्थना ऐकली आणि संतुष्ट आले. बाई तुला काय तिसऱ्या वर मागून घे, म्हणजे काय पाहिजे जातो, फक्त सत्यवाया मागू नको, तिसऱ्या वर मागून घे. मग ती म्हणते महाराज काही नको म्हणे, आमचे धीमतसेन महाराज आहेत, तेव्हा त्यांना शंभर नातं होत असं आमची इच्छा म्हणाली, बाकी दुसरं काही त्याला सत्यवर एवढं एकच उरलं आहे, सत्यवर मागितलं नाही आहे, तेव्हा त्याला शंभर नातं होत अशी आमच्या इच्छा एवढी, बाकी काही नाही. त्याबरोबर धर्मराजा म्हणतात तथा असतो. त्यावर ती हसायला लागली, म्हणे महाराज तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, एवढा एकूण एक मुलगा आहे, दुसरा मुलगा आले काही नाही आहे, आणि तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, तेव्हा तो मुलगा कसा होणार, मी जर वैद्यवाला पण मिळाल तर मुलगा कसा होईल वगैरे. यमधर्मा हसायला लागले, म्हणजे तुझी चिकाटी वगैरे बघितली, तुझी ज्ञाननिष्ठा बघितली, तुझी भक्ती बघितली, हा सत्यवानचा परत घेऊन जा, म्हणून त्याने सत्यवानाला परत दिलं आहे. आणि ते सांगितलं बाई सावित्री हे तुझं आख्यान जे ऐकतील ते मोठे पुण्यवान लोक आहेत, त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. त्या वटवृक्षाखाली झोपला होता मुलगा, पण त्या वटवृक्ष साक्षिंतीने केली होती, म्हणून तेव्हापासून वटवृक्षाची पूजा सुरू झाली आहे. आणखी एक कारण असं आहे, वट बाकी सगळे वृक्ष जे आहेत हे दिवसा फक्त प्राण्यावर सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात असं शास्त्र म्हणतं हल्लीच. पुराणात म्हणतात हे वटवृक्ष असं आहे की जो रात्री सुद्धा प्राणवायू सोडतो. म्हणून मुद्दाम सत्यवरी त्या ठिकाणी वटवृक्षाखाली गेली होती, कारण या ठिकाणी प्राणवायूची उपलब्धता आहे. त्याप्रमाणे यमधर्माच्या जीवात्माने परत गेल्याबरोबर सोडल्याबरोबर तो जीवात्मा खाली आलेला आहे. हे सत्य सावित्री पण खाली आलेली आहे आणि ते चलमन सुरू झालेलं आहे. आणि तो म्हणतो अगं सावित्री किती वेळ गेला, म्हटले मला उठवलं कानेच, म्हटले किती वेळ झोपलेलं आहे, म्हटले इथं आई वडिलांना तहान लागले असे हे फळे इथंच पडलेले आहेत. हो महाराज चला, म्हटले उठा आता, म्हणून ते हाताला धरलेलं आहे आणि ती मोळी मोळी घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर त्या दोघांनाही हिमतसेन राजाला दृष्टी आली होती. दोघांना दिसायला लागलेलं आहे की हे कसं काय झालं वगैरे वगैरे विचारल्यावरती साक्षात यमधर्मामध्ये प्रगट झाली. त्याने सांगितलं, बाबा नो हा सगळा तुमच्या सुनेचं प्रभाव पडले. त्याने म्हणले, तुमचं पुण्य खूप वाढलेलं आहे, इथे स्मरण जरी केलं तरी त्या ठिकाणी रोगनाशकता येईल. इथे स्मरण ज्या करतील त्यांच्या घरी अखंडितपणे लक्ष्मी येईल. सावित्रीचं वटसावित्री व्रत जे करतील त्यांच्या घरी पुत्र पौत्र वगैरे अखंडितपणे नांदतील, महालक्ष्मी नांदेल, कीर्ती नांदेल वगैरे सगळं यमधर्माला पुढे येऊन आशीर्वाद दिलेले आहेत. आणि सांगितलं, जा म्हणले तुमच्या राज्यात तुम्ही जा आणि आनंदाने राहा. अशा प्रकारचं वटवृक्ष सत्यवान सावित्रीचं आख्यान त्या ठिकाणी आलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सगळे लोक यज्ञ करायला लागले. देवयोगाने यज्ञ केला तेव्हा यज्ञाचं अन्न देवाला मिळत असे, पण मनुष्याने यज्ञ केल्यानंतर मात्र देवांना ते अन्न मिळत नव्हतं. ही देवांची तक्रार ब्रह्मदेवाने ऐकली. म्हणजे असं कसं काय झालं? हो म्हणले, हा अग्नि तिथपर्यंत अन्न पोहोचत नाही म्हणले. त्याबरोबर अग्नीकडे आलेले तो अग्नी म्हटलं, मी तरी काय करू, किती काम करू म्हटलं. देवांचं देवाला माझ्याकडे आलं तर मला जिवंत राहिलं पाहिजे. सगळ्या प्राणीमात्रांचे हृदयामध्ये जठराग्नि मीच आहे, म्हणजे मी किती काम करू म्हणाल एकटा. त्याबरोबर ते म्हणले, ठीक आहे म्हणले. आजपासून म्हणले तो गृहस्थ आश्रमी होऊ, त्या म्हणजे कामाचे विभाग वगैरे म्हणाले. मग ब्रह्मदेवाने स्वतःची गोलोकातून एक गोपी आणलेली आहे, तिला स्वहा नाव ठेवलेलं आहे. आणि स्वहाचं आणि त्या यज्ञपुरुषाचं दोघांचं लग्न लावून दिलं. आजपासून म्हणले स्वहादेवी आहे. ही स्वहादेवी म्हणजे देवांना अन्न पोचवत आहे. म्हणून कुठलंही कर्म झालं की इंद्र आहे स्वहा, अग्न आहे स्वहा, स्वहा म्हणतात. अग्न आहे स्वहा, अग्न यजन्न मम, म्हणजे माझं काय नाही आहे, मी सगळं स्वहादेवी देऊन टाकलेलं आहे. आता स्वहादेवीचं काम आहे की ज्याच्या देवा ज्याच्या देवाच्या आहुती त्याला त्याला नेऊन द्यायचं आहे, हे स्वहादेवीचं काम. म्हणून कामाची विभागणी केली, अग्निनी ग्रहण करायचं आणि स्वहादेवीनी पोचवायचं. न अशा प्रकाराने देवांची तृप्ती आली म्हणून स्वहादेवी स्थापना त्या ठिकाणी केलेली. पुढे पितृलोक आले, ते म्हणतो ब्रह्मदेवावर आमची काय व्यवस्था म्हणले, देवांची व्यवस्था आहे म्हणले, पितरांना काय स्वहा म्हणत नाही कोणी. मग त्या ठिकाणी स्वधा देवी स्थापना केली आहे. पितृद्देशाने जे कर्म करतात त्यांना स्वधा असं म्हणतात. स्वधा पितृभ्या, म्हणून पितरांना स्वधा या नावाने व्याख्यान करतात. म्हणून दुसरी कन्या उत्पन्न केली स्वधा आणि तिला सांगितलं, म्हणजे स्वधादेवी तू पितरांचे कर्म आहे, हे पितरांच्या पर्यंत जे काही पिंडदान केलं असेल, तर्पण केलं असेल, हे सगळं पितरांनी घेऊन पितरां तृप्ती करायचं तुझं काम. ती स्वधादेवी उत्पन्न केली. सगळे मानव म्हणायला लागले, महाराज आमच्या कर्माचं फळ कोण देणार म्हणले. हे सगळे तुम्ही स्वहा घेऊन जाते, अग्निपुरुष यज्ञाला घेऊन चाललाय, पण कर्माचं फळ कोण देणार. मग ब्रह्मदेवाने दक्षिणा नावाची कन्या उत्पन्न केली आणि अग्निदानाशी तिचा विवाह केला आणि सांगितलं, प्रत्येक यज्ञामध्ये कर्मफल द्यायचं तुझं काम म्हणाले. कर्माचे फळ ज्याने केलं असेल, कुठलाही असो, जपयज्ञ असो, ज्ञानयज्ञ असो, कर्मयज्ञ असो, जो जो कोण तू यज्ञ कराल ते यज्ञानंतर दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा जर नाही केली तर निष्फळ आहे, फळ मिळत नाही. बाकी काही नाही, कर्म होतं, पण कर्मात जे फळ आहे, फळ द्यायचं सामर्थ्य हे दक्षिणा देवीला दिलेलं आहे. हो यज्ञांत जे कोणी कर्म करतील त्या ठिकाणी दक्षिणा दिलीच पाहिजे असं ब्रह्मदेव नियम घालून दिला. ह्या तीन कन्याने त्यांनी उत्पन्न केले. पुढे भगवान शंकरांचं चरित्र आलेलं आहे, सती चरित्र आलेलं आहे. भगवान शंकर कसे आहेत, हे विरक्त आहेत, कैलास हिमालयात जाऊन राहायचे, तपश्चर्या करायची, हाच त्यांचा नियम. पण गोलोकामध्ये राधिका देवी होती, ती म्हणते भगवान पूर्वी वरदान दिलं होतं, भगवान शंकर किती विरक्त आले तरी तुम्हाला विवाह केलाच पाहिजे असं पहिल्या वेळेस सांगितलं होतं. नाही त्याप्रमाणे राधिकेच्या अंशातून सती नावाची कन्या दक्ष प्रजापतीच्या घरी उत्पन्न झालेली आहे. अतिशय सुंदर कन्या दक्ष प्रजापती सती अत्यंत प्रिय होती, पण पूर्वजन्म संस्कारामुळे सती नेहमी भगवान शिवांचं पूजन करायची. रोज हजार बिलोपत्र आणायची आणि भगवान शंकरांची पूजा करायची. बिलवृक्षाखाली बसून ओम नम शिव ओम नम शिव वगैरे आराधना करायची. दक्ष प्रजापतीला काय ते आवडत नव्हतं, पण काय करते करू दे म्हणून सोडून दिले होते. पुढे कालांतराने सती वयात आलेली आहे. आता हिला कुळाला द्यायची विचार करता करता पृथ्वीला अनेक राजे लोक होते, तेव्हा त्यांनी विचारलं, हा तुला पसंत आहे का, हा तुला पसंत आहे का, हा तुला पसंत आहे का. तेव्हा तिने मला कोण नको म्हणलं, मला फक्त शिवांशी व्यवहार करायचं सांगितलं. त्यावर दक्ष प्रजापती भयंकर रागावले, छेचे म्हणले शंकराला, शंकराला मी दावे करणार नाही म्हणले. मी कसा आहे, मी सगळा प्रजापती आहे, पृथ्वीचा मालक मी आहे, स्वतः राजा आहे, तो कसा म्हणजे भडंग आहे म्हणले. काय दे जाऊ म्हणले, लोक कुणी बैलावर बसत नाहीत, हा म्हणजे बैलावर बसतो म्हणाले. लोक स्मशानात राहत नाहीत, हा स्मशानात जाऊन राहतो म्हणले. त्याचे मित्र कोण आहेत? भूत प्रेत पिशाच हे सगळे मी याच्या गणित म्हटले. तेव्हा अशा ठिकाणी मी तुला देणार नाही म्हटले. आपल्या कन्येचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे म्हणून मी तुला अजिबात देणार नाही. तिचा हट्ट निराळा, ह्याचा हट्ट निराळा. शेवटी म्हणलं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव विचारतं, बाबा रे हिची गाठ कोणाशी मांडली? ब्रह्मलिखित काय ते तरी सांग. ब्रह्मदेव म्हणतात, बाबा दक्षा तुझ्या विवाहामध्ये तुझी पसंती म्हणले, तिच्या विवाहात तिची पसंती आहे म्हणले. तिला शंकर प्रसन्न असेल तर तू कशाला मध्ये पडतो म्हणले. तेव्हा जे म्हटले विवाह करून टाक, ब्रह्मलिखित तसंच आहे म्हणाले. आणि ब्रह्मदेव समजवल्यामुळे नाईला झाला, शंकरानं बोलवलं आणि सतीचा त्या दोघांचा विवाह करून दिला. पुढे कालांतराने दक्ष प्रजापतीने प्रयागमध्ये मोठा यज्ञ केलेला आहे. ते यज्ञाला सगळ्या बोलवलंय आणि शिव जावं त्यांनाही बोलवलेलं आहे. भगवान शिव त्या ठिकाणी बसलेले आहे. तू शिवांचा एक नियम होता, रिकामा अर्धघडी राहू नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहायचं नाही. हरिभट सांगितलं रिकामा अर्धघडी राहू सांगितलं नाही. आणि शिवांचं नियम होतं रिकामा कधी बसायचंच नाही आणि काही कोणाशी बोलायचं नाही. बोलायचं फक्त रामाबरोबर आणि श्रीराम जय राम जय जय जय राम म्हणत बस, बाकी काही राम राम म्हणत बसायचं. त्याने बघितलं सभा भरलेली आहे, सगळे सगळे इंद्र वरुण अग्नि सगळे आलेले आहे आणि आपापले गप्पा मारत बसलेले आहे. हे त्याने बघितलं. हे मात्र कोणाशी काही बोलले नाही, एक नाही दोन नाही, मांडे घालून पद्मासन घातलेलं आहे. राम नाम घेता घेता समाधी लागली आणि सगळे तसे बसले. थोड्या वेळाने दक्ष प्रजापती आले. आल्याबरोबर सगळे देव उठून उभारलेले आहेत, सगळ्यांनी अभिवादन केलं. कारण राजा होता शंकर भगवान काय उठलेले, कारण ते त्यांनी समाधी लागलेले. त्याबरोबर दक्ष प्रजापती भयंकर कोप आलेला आहे आणि त्यांनी निंदा करायला सुरुवात केली. हा बघा म्हटले शिव म्हणले, काय ढोंगे मनुष्य बघा म्हटला, हे काय समाधी लावायची जागा आहे का म्हणले. एकांतात बसून उपासना केली गोष्ट राहिली, समाधी काय चार लोकात लावायची असते का म्हटले. हा ढोंगे मनुष्य आहे, ह्याला साधा लोक व्यवहार नाही. आपण घोड्या बसून येतो, हा म्हणे बैलावर बसून येतो. आपण स्मशानात जातोय, हा स्मशानात जातो. नुसतं स्मशानात जात नाही, तिथं चिता भस्म करून अंगाला लावतो म्हणले रोजच्या रोज. भूतप्रेतांचं नाव आपण घेत नाही, ह्याच्या भूती कायम भूतगण असतं म्हणले. तेव्हा अत्यंत अमंगल मनुष्य हा. आपण अस्थिला शिवत नाही, हा नरुंडाचे माळ घालतो गोळ्यामध्ये. कधी दिगंबर अवस्थेत हिंडत असतो, जटा काय सोडतो, काय त्याचा भरोसा काय नाही आहे. हा उन्मत्तपणे वागतो, वेड्या पेशासारखं वागतोय. मी माझी मुलगी देऊन फसलो म्हणले, आता काय बोलता येत नाही. एकतर मी राजा आहे, पृथ्वीचा प्रतिमी आहे आणि दुसरं म्हणजे शास्त्र आहे. तर दोन्ही बाजून त्यांनी माझा मान ठेवायला पाहिजे होता, उठून मला वंदन करायला पाहिजे होतं. हा बापसा डोळे मिटून ढोंगसारखं बसलाय म्हणले वगैरे वगैरे सगळी निंदा केली. त्याबरोबर नंदीश्वर तिथे बसले होते. त्यांनी दक्षाला शाप दिला, बाबा रे तुम्ही कर्मकांडी माणसं, तुम्हाला शिवांचं ज्ञान कसं होईल? शिव कसे आहेत? कर्म अकर्माच्या पलीकडचे आहेत ते. निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा, त्यांना विधी पण माहीत नाही, निषेध पण नाही आहे. अशा अतीत अवस्थेत नेमक आहेत. विधी निषेध कुणाला आहेत? ज्यांना खायला लागतं, ज्यांना प्यायला लागतं, ज्यांना सांसारिक वासना आहेत, त्यांच्याकडं विधी निषेध आहे. हे सगळ्याच्या अतीत आहे. त्यांना खायला असलं काय नसलं काय, अंगावर वस्त्र असलं काय नसलं काय, अशा अतीत अवस्थेत जेंडा आहेत. निश्चित त्रिगुणाच्या अतीत झाले आहेत. त्रिगुणाच्या अलीकडे जी माणसं आहेत ती मुक्त होण्याकरता म्हणून कर्मकांड सांगितलेले आहेत. ते मुक्त अवस्थेत आहेत. तेव्हा त्यांना शाब्दून काय कळलं, बाबा रे तुम्हाला कधी ज्ञान होणार नाही, तुम्ही कर्मकांडी आहात, तुम्हाला ज्ञान कधी होणार नाही. म्हणून नंदीश्वरांनी त्यांना शाप दिला. त्याबरोबर पुन्हा दक्षिण शाप दिला, तुम्ही शिवगण कसे आहात, तुम्हाला भक्षाभक्षाचा विचार नाही आहे, तुम्ही आचार सुचिता हे तुमच्यावर राहणार नाही. म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना शाप दिला. हे सगळं ऐकल्यावरती भगवान शंकरन डोळे उघडले आहेत. नंदकिशोरला म्हणता, बाबा रे रागवू नकोस म्हणते, मी रागवलो नको बघ म्हटले. भगवान शंकर अजिबात रागवलेले नाही आहेत. शास्त्र आहे, मोठा मनुष्य आहे, त्याला काय बोलायचं बोलायचं म्हटले. आपण काही बोलायचं नाही. मग उठलेले आहेत आणि कैलास पर्वत जाऊन बसले. दक्षाला मोठा आनंद झाला, बरं झालं म्हणे पिढा, आपण हकून द्यायच्या आधी आपण दुमून द्या, फार चांगलं झालं म्हणतो. आणि पुढे दक्ष प्रजापतीने दुसरा यज्ञ आरंभ केलेला आहे. हरिद्वारजवळ कणखल नावाचं क्षेत्र आहे, आपण पुष्कळ लोकांनी पाहिलं सुद्धा असे. ते कणखल क्षेत्रामध्ये पुन्हा यज्ञ आरंभ केलेला आहे. आता म्हणले त्याला बोलवायलाच नको इकडे, त्या पिशाच्याला इकडे बोलवायला नको. पण तरी शंकरांनी निमंत्रण केले, बाकी सगळ्यांनी निमंत्रण केले आणि सती दक्षकन्या कैलास पर्वतावर बसलेली आहे. आणि तिने बघितलं आपल्या सगळ्या बहिणी आकाशात बसून विमानापासून चाललेले आहेत. 27 नक्षत्र हे त्याच्या बहिणी होत्या सगळ्या आणि विमानापासून चंद्रावर चालल्या होत्या. रोहिणी स्वाती विशाखा वगैरे सगळे नटून थटून अलंकार घालून चंद्राला विमान घेऊन चालल्या होत्या. ते सतीने बघितलं. तेव्हा तिला वाटलं आपल्या वडिलांकडे यज्ञ चाललेले आहेत, सगळ्या माझ्या बहिणी नटून थटून चाललेल्या आहेत, तेव्हा आपणही गेलं पाहिजे. अशी मनात इच्छा उत्पन्न झाली आणि भगवान शंकरांना उठवलं त्यांनी, समाधान उठवलं. भगवान शंकर म्हणतात काय काय झालं, काय प्रकारे मला उठवलं का? काय नाही म्हणले, म्हणे आपल्या कानावरती आहे का म्हणले. काय? आमच्या वडिलांनी म्हणे यज्ञ आरंभ केलेला आहे, कणकक्षेत्रात मोठा यज्ञ करतायत, तेव्हा मला तिकडे जायची इच्छा आहे. तुमच्या कानावर आलं की नाही? हो माझ्या कानावर आलं म्हणले. मग आपण जायचं का म्हणले? छेचे म्हणले आजीबाई जायचं नाही म्हणले, त्यांच्याकडून निमंत्रण आलं म्हणले आपल्याला. आणि त्यातून म्हणे निमंत्रण आल्याशिवाय सासूरबाईला आजीबात जाऊ नये, असा लौकिकातला नियम आहे. तेव्हा तू बाई कन्या आहेस, तू सासर लग्न कोणी राहिलेस, आपल्याला निमंत्रण नाही आहे, आपण कसं काय जायचं? त्यावर ती म्हणते अहो माझे बाबा विसरले असतील म्हणले, यज्ञ मोठं काम आहे, सगळ्या देवाने निमंत्रण केलं आहे, त्या तुमचा मला विसरला असेल आणि वडिलांकडे जायला कशाला काय म्हणले, आमंत्रण अपेक्षा पाहिजे म्हणले. आणि त्यातून यज्ञ काढलेलं आहे, यज्ञामध्ये कसं आहे, नियम काय आहे, वेद असा म्हणतो अनाहुतो ध्वनंगच्छे, ज्या ठिकाणी यज्ञ चालला असेल त्या ठिकाणी बोलवायची अपेक्षा करू नये. या ठिकाणी ज्ञान यज्ञ चाललेलं आहे, कळल्यावर आलं पाहिजे किंवा कोणते आम्हाला निमंत्रण करतील मग आम्ही बाबाराय का जाऊ असं म्हणायचं नाही म्हणले. ज्ञान यज्ञ चाललंय ना, आपण गेलं पाहिजे, आपला उद्धार करून घेतलं पाहिजे असं वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून म्हणे महाराज आपण जाऊया त्या ठिकाणी. तू म्हणतेस ती गोष्ट खरी आहे म्हणले. अनाहुतो ध्वनंगच्छे बरोबर आहे, पण त्या ठिकाणी बाई तुझा अपमान होईल आणि न बोलवता जाऊ नये वगैरे सगळं भगवान शंकर पुन्हा पुन्हा समजू सांगतायत. नाही म्हणले आपण जायचंच म्हणले. तुमच्या मनात जो माझ्या वडिलांतुशी राग आहे तो अजून गेले दिसत नाही म्हणाले. भगवान शंकर म्हणतात मी सगळं विसरून गेलो म्हणले, पण तुझे वडील अजून काही विसरले नाही म्हणले अजिबात, म्हणतो निमंत्रण पाठवलेलं नाही आहे. सती पुन्हा सांगते म्हणे महाराज हा लौकिक व्यवहार आहे, आपण संसारी माणसं आहोत, आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे तर आपल्याकडे चार लोक येतील, आपण कोणाकडे गेलो नाही तर आपल्याकडे कोणी येणार नाही. दला ती प्रतिगृहणाती गुह्यमाख्या ती पृच्छती, हे संसार लक्षण आहे. गेलं पाहिजे आपण लोकांकडून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे आपण जेवायला गेलं पाहिजे, त्यांना जेवायला बोललं पाहिजे, त्यांच्या गुप्त गोष्टी आपण विचारलं पाहिजे मित्रत्वाने, आपल्या गुप्त गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे, त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. हा लौकिकातला व्यवहार आहे, म्हणून मार्ग आपण जायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कोणी येणार नाही, म्हणजे आपल्याकडून आपल्या मुलांच्या लग्न होणार आहेत, कोणी येणार नाही. भगवान शिव म्हणतात माझ्याकडे कोणी यायलाच नको म्हणाले. लौकिकातले कुणीही माणसं माझ्याकडे येऊ नयेत म्हणून मी कैलासपुर जाऊन बसलो, लांब जाऊन बसलो म्हणले. तिथं कोणी यायला नको म्हणले माझ्याकडे, इथं लौकिक मान नकोच आहे. पण सतीत जायची फार इच्छा होती, तडफडे लागली. तेव्हा म्हणते मला तुम्हाला यायचं येऊ नका, पण मी मात्र जाते. भगवान शिव म्हणतात तुझी इच्छा असेल तसं कर, मी जा. भगवान शिवांची परत्यापायची आज्ञा घेतलेली आहे आणि सती दक्षाच्या यज्ञामध्ये आली. आल्याबरोबर सगळ्या बहिणींना मोठा आनंद झालेला आहे, सगळ्या बहिणींनी गळ्यात गळा घातलेला आहे, आलिंगन दिलेलं आहे. बाई तू एकटीच तुझे बाहेर राहिली, बाकी सगळे आपण बहिणी आलेलो. बहिणी आनंद झाला, मावशीने आनंद झालाय, मातोश्रीने आनंद झालाय. आणि ते हिंडत हिंडत दक्ष प्रजापतीत प्रणाम करण्याकरता म्हणून ते यज्ञशाळेत गेले. तिला बघितल्या बरोबर कपाळ आठ घातलेले, हे कशाला पिढे आले म्हणे. हिच्या पाठोपाठ पुन्हा तोही बैजार बसून येईल म्हणले या ठिकाणी. आता मुद्दाम येऊ नये म्हणून निमंत्रण दिलं नव्हतं, हे आलीच म्हणले शेवटी पुन्हा. अंडा सुरू केली बाई, तो महाकामी मनुष्य आहे, तो बैला बसून येईल म्हणले. आता नुसतं एकट्या येणार नाहीये, भूतपिशाचार घेऊन येईल, स्मशानात राग घेऊन येईल म्हणले. काही त्याला कळत नाही, त्या लौकिकातले ज्या नाही अलौकिकात नाही, महाढोंगी मनुष्य आहे. अशा प्रकारे शिवनिंदा आरंभली. त्याबरोबर त्याला भयंकर वाईट वाटलं, पण शिव म्हणतो ते खरंच आहे म्हणले. आपले वडील जरी असले तरी हा शिवद्वेष्टा मनुष्य आहे. तेव्हा ती उपदेश करते आहे यद्यक्षर नाम गिरे नितंदू नाम, बाबा रे शिव शिव हे दोन शब्द असे आहेत जगाचं कल्याण करणारे आहे. सकृत प्रसंगात अघमाशु हंती तत सुकुंदरी शिव शिव म्हटलं सगळ्या पापांचा नाश करणार आहे. पण तुला काय कळायचं म्हटले, तुला सांगून तरी काय उपयोग आहे. म्हणून बाबा हा देह हा तुझ्या अन्नाने वाढलेला आहे, हा तुझ्या घरी जन्मलेला देह आहे, तेव्हा शिवद्वेष्ट्याचा देहच बेठवणार नाही आता या ठिकाणी. इथे भरतुस तो भरतुस चरणांबुजा सवम, आपल्या जगद्गुरु चिंतयती, जगद्गुरु असणाऱ्या शिवान चिंतन केलं आहे, उत्तर रेखे तोडून करून बसलेले आहे. आणि बघता बघता एकदम जाठराग्ने पेटलेल्या जे शरीरातला आज सतीच देह त्या ठिकाणी पडला. पडल्याबरोबर ही बातमी त्यांना कळलेली आहे शंकरांना की सतीने देह टाकलेला आहे. शंकर भयंकर दुःख केलेलं आहे, वीरभद्राला उत्पन्न केलेलं आहे आणि दक्षयज्ञाचा विध्वंस केलेला आहे आणि सतीचा देह हातावर घेतलेला आहे. आणि 12 वर्षपर्यंत शंकर भगवान सगळ्या भारतवर्ष हिंट आहेत, हे सती ऊट बाय ऊट तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आहे. अत्यंत शोक केला आणि 12 वर्षपर्यंत प्रयत्न केला काय नाही, हातावर ते प्रयत्न घेऊन भगवान शंकर हिंट आहेत. ही सगळी अवस्था बघितल्यावरती ब्रह्मदेव विचारतायत भगवान विष्णूने आता काय करायचं म्हणले, त्या देहाचं काहीतरी केलं पाहिजे का लोक, उत्तर क्रिया करायला नको का म्हणले. भगवान शंकर काय जयाधार नाही आहेत, आणि ज्वाला रुखून हातामध्ये घेऊन उभारले भगवान शंकर. शेवटी भगवान शिवाने शरण गेले म्हणे महाराज त्या देहाचं काय करायचं म्हणले. आता सतीने स्वतःच्या इच्छेने टाकलेलं आहे तेव्हा याचं काय करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं आता भगवान विष्णूने म्हणे चक्र सोडून ह्या देहाचे तुकडे तुकडे करायचे म्हणले. ह्या देहाला मृत्यू नाही म्हणले, त्या मृत्यूंजय असणार मी हा देह आता माझ्या घेतलेला आहे तेव्हा देह काय नष्ट होणार नाही आहे. म्हणून भगवान शंकराने स्वतः चक्र तुकडे तुकडे करून त्याचा नाश करून टाकणे एवढा एकच उपाय आहे की आपण भगवान शंकराचे सुदर्शन चक्र घेतलेलं आहे आणि त्या देहाचे तुकडे तुकडे करून इथे स्थळ पडले. भारतवर्षात ज्या ज्या ठिकाणी ते देहाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ उत्पन्न झालेले आहे. गोमंतकामध्ये शांतादुर्गा आहे, कलकत्त्याला महाकाली आहे, आसाममध्ये गुवाहाटीला कामाख्या देवी आहे, तिथं कन्याकुमारी देवी आहे, मदुराई मीनाक्षी आहे. हे जे मोठी शक्तीपीठ उत्पन्न झालेले आहेत ही शक्तीपीठ म्हणजे त्या देवीच्या अंगावर जे जे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी शक्तिरूप उत्पन्न झालेले आहेत आणि भगवान शिव त्या ठिकाणी जाऊन वास केलेला आहे आणि त्याने वरदान दिले ह्या ठिकाणी जे कोणी अनुष्ठान करतील त्याच्यावर देवीची माझी पूर्ण कृपा होईल अशा रीतीने शक्तीपीठ उत्पन्न झाले. अगोदर शंकर वैराग्य संपन्न आणि सती मिळाल्यामुळे अत्यंत दुःख होऊन तपश्चर्या करण्याकरता पुन्हा निघून गेले. तर ब्रह्मदेवाने पुन्हा गोलोकात जाऊन भगवान कृष्णाने सांगितलं म्हणे असा सतीचा देह उत्पन्न झाला होता पण म्हणले तो नष्ट आला आहे आणि तुम्ही तर सांगितलं होतं की भगवान शिवाने संसारी व्हा असं तुम्ही सांगितलं होतं, आता संसार कसा होणार. तेव्हा ते राधादेव म्हणते काही घाबरू नका म्हणले मी पुन्हा माझ्या अंशाने तिचा अवतार घेणार आहे. पर्वतराज हिमवानाच्या कुशामध्ये मेनिकेच्या पोटी मी पुन्हा जन्म येण्याला सांगितलं आणि सती जो आत्मा होता तो आत्मा पुन्हा पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वती जन्माला आलेली आहे.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी निवडुंगाच्या काटेरी बनात चालत गेले तेव्हा त्यांची सावली झालेला चोळाप्पा त्यांच्या पाठोपाठ गेला हे सर्वांनी पाहिलं होतं। जणू गुलाबांच्या पाकळ्यांवरून अलगदपणे जावं तसं ते चालत होते। स्वामींचे चरण काट्यांना लागता क्षणी त्यांच्या गुलाब पाकळ्या होत होत्या हा अनुभव फक्त भाग्यवान चोळाप्पानेच घेतला होता। चोळाप्पा हा स्वामींचा निष्ठावंत परमभक्त होता। तो फक्त भक्तीची भाषा जाणत होता। स्वामींनी चोळाप्पाची अनेक वेळेला परीक्षा घेतली। चोळाप्पाचा भक्ती निर्धार तपासून पाहिला। चोळाप्पा प्रत्येक परीक्षेत जणू तळपत होता। आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून स्वामींच्या अस्तित्वात चोळाप्पा विलीन झाला होता। चोळाप्पा हा भक्तीचं मूर्त रूप होता। भक्तीची पौर्णिमा असलेला चोळाप्पा स्वामी समर्थांच्या सान्निध्यात उजळत होता। म्हणून तर स्वामी समर्थ चोळाप्पाच्या घरी राहत होते। स्वामींच्या अतर्क्या लीला त्याच्या घरी नित्य प्रकट होत होत्या। स्वामी एका जागेवर बसलेले असत, चोळाप्पा त्यांच्या समोर हात जोडून उभा असे। स्वामी चोळाप्पाचा कारण नसताना खूप धिक्कार करत, त्याला वाटेल तसं बोलत। चोळाप्पा चेहऱ्यावर उत्कट भक्तिभाव व्यक्त करीत शांतपणे उभा राही। स्वामी पेटलेल्या इंधनात पाणी ओतत, इंधन विझून जाई, मग म्हणत, आमचं जेवण कुठे आहे? आश्चर्य म्हणजे चोळाप्पा स्वयंपाक घरात जाऊन पाही तेव्हा इंधन विझलेलं, परंतु चुलीवरचं अन्न वाफाळलेलं दिसे। ह्याची सवय चोळाप्पाला झालेली होती। स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम होतं। स्वामी चोळाप्पाचं मन भगवंताप्रती घट्ट आणि दृढ करीत होते। अक्कलकोटमध्ये श्री दत्तावतारी स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि चोळाप्पाच्या रूपाने भक्तीची गंगा वाहत होती। एक खरं की चोळाप्पाच्या गुरुभक्तीला सीमा नव्हती। अक्कलकोटात स्वामींभोवती जमा झालेले लोक हे सार पाहत होते। त्यांच्या हे लक्षात आलं होतं की स्वामींचं चोळाप्पावर विलक्षण प्रेम आहे आणि चोळाप्पाची स्वामी भक्ती अपूर्व आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंत हा भावाचा भुकेला आहे। त्याला फक्त निष्ठा आणि प्रेम हवं असतं। तुम्ही प्रेमाने भगवंताशी संवाद साधला तर तो तुमच्याशी बोलतो, तुमच्या सर्व संवेदनांना त्याच्या शाश्वत ओंजळीत घेतो। आपलं मन सात्विक झाल्याशिवाय भगवंताजवळ जाता येत नाही। अहंकार आणि उपाधी गळून पडल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही। म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मन शुद्ध आणि पवित्र करा। ते फक्त अखंड नामस्मरणाने होतं एवढं तुमच्या लक्षात असू द्या, म्हणजे झालं। अखंड नाम आपल्याला भगवंताच्या समीप नेतं हे सत्य कधीही विसरू नका।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

251 अथवा दर महा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर